आपल्या आयुष्यामध्ये अनेकदा आपल्याला त्रास देणारी, आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणारी किंवा नाहक अशा टीका करणारी माणसं जी आहेत ती आपल्याला भेटतच असतात. पण दुसऱ्याच्या वाईट स्वभावामुळे आपण आपला चांगला स्वभाव का सोडावा? संतांचं जगणं आपल्याला हाच सर्वात मोठा धडा देतं. एकदा एक साधू नदीकाठी स्नान करत असतात आणि नामस्मरण करत असतात, तेवढ्यात त्यांना पाण्याच्या प्रवाहासोबती वाहून जाणारा आणि बुडत असलेला एक विंचू जो आहे तो दिसतो आणि विंचू प्राणांतिक वेदनेने तडफडत असतो. साधूंच्या मनामध्ये करुणा जागी होते, ते त्याला वाचवण्यासाठी आपल्या हातावरती घेतात. पण विंचू हातावरती येताच स्वतःच्या स्वभावधर्मानुसार लगेच डंख मारतो आणि त्या वेदनेमुळे साधूंचा हात हलतो आणि विंचू पुन्हा पाण्यामध्ये पडतो. साधू त्याला मरू नये म्हणून पुन्हा पाण्यातून बाहेर काढण्यासाठी हात पुढे करतात, विंचू त्यांना पुन्हा डंख मारतो. हे पाहून किनाऱ्यावरती उभा असलेला एक माणूस आश्चर्याने म्हणतो की महाराज, तो विंचू कृतज्ञ आहे, तो तुम्हाला सारखा चावतोय, मग तुम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न का करताय? साधू अत्यंत शांतपणे आणि हसून म्हणतात, मित्रा, वेदना देणे आणि डंख मारणे हा विंचवाचा निसर्गदत्त स्वभाव आहे आणि बुडणाऱ्याला वाचवणे हा माझा माणुसकीचा स्वभाव आहे. तो जर त्याचा वाईट स्वभाव सोडत नाही तर मी माझा चांगला स्वभाव का बरं सोडू? दुसऱ्याच्या नकारात्मकतेमुळे स्वतःला बदलू न देणं हीच खऱ्या अर्थाने मोठी भक्ती आहे. याच मनशांतीची प्रचिती देणारं हे पुढचं गाणं.

आयुष्यात येणाऱ्या अडचणी आणि दुःख कोणाच्याच वाट्याला चुकत नाहीत, ती प्रत्येकालाच असतात. पण त्या दुःखाचा आपल्या मनावरती किती परिणाम होऊ द्यायचा हे पूर्णपणे आपल्या दृष्टिकोनावरती अवलंबून असतं. एकदा एका शिष्याला त्याच्या आयुष्यातल्या कष्टांचा आणि अडचणींचा खूप कंटाळा येतो आणि तो निराश होतो. आपल्या गुरूंकडे जातो आणि त्यांना असं विचारतो की गुरुवर्य, माझ्या वाट्याला आलेले हे दुःख कधी संपणार, मी खूप थकलो आहे. गुरु त्याला काहीही न बोलता स्वयंपाकघरातून एक मुठभर मीठ आणायला सांगतात. गुरु म्हणतात की मित्रा, हे मीठ पाण्याच्या एका लहान पेल्यामध्ये टाक, ते विरघळू दे आणि ते पाणी तू पी. शिष्य ते पाणी पितो आणि त्याचं तोंड अत्यंत वाकडं करत तो असं म्हणतो की हे प्रचंड खारट पाणी आणि पिणं अयोग्य आहे. त्याच्यानंतर गुरु त्याला तेवढंच म्हणजेच एक मुठभर मीठ घेऊन गावाबाहेर असलेल्या एका अथांग आणि विशाल तलावामध्ये टाकायला सांगतात. मीठ विरघळल्यावरती गुरु त्याला तलावाचं पाणी प्यायला सांगतात. शिष्य ते पाणी अत्यंत तृप्तीने आणि आनंदामध्ये पितो. गुरु विचारतात की आता चव कशी आहे, तेव्हा शिष्य हसून असं म्हणतो की हे पाणी तर अतिशय गोड आणि थंड आहे. श्रोते हो, आयुष्यातली संकटं ही त्या मिठासारखीच असतात. जर आपलं मन एका पेल्यासारखं संकुचित असेल तर छोट्याशा समस्येनंही आयुष्य खारट होतं. पण भक्तीच्या माध्यमातून जर आपण आपलं मन तलावासारखं विशाल बनवलं तर कुठल्याही संकटाची कटुता आपल्याला विचलित करू शकत नाही. याच अथांग आणि सकारात्मक विश्वासाचा मार्ग दाखवणारं हे पुढचं गीत.

अनेकदा आपण ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी किंवा मंदिरामध्ये जाताना आपण खूप मोठा कर्मकांडाचा, विधीचा किंवा महागड्या वस्तूंचा असा विचार करत असतो, पण खऱ्या भक्तीमध्ये वस्तूची किंमत नसते, तर त्यामागचा निर्मळ भाव जो आहे तो महत्त्वाचा असतो. एकदा एक राजा वेषांतर करतो आणि आपल्या राज्यातील सामान्य जनतेची परिस्थिती पाहण्यासाठी घोड्यावरून फिरत असतो. फिरता फिरता दुपार होते, कडक ऊन पडतं आणि राजा जंगलामध्ये रस्ता चुकतो. चालून चालून घोडा आणि राजा दोघंही प्रचंड दमतात आणि भुकेनं व्याकुळ होतात. तेवढ्यात राजाला जंगलामध्ये एका गरीब लाकूड तोड्याची अशी छोटीशी झोपडी दिसते. तो लाकूड तोड्या राजाला ओळखत नाही, पण तो त्याला एक साधा असा वाटसरू समजतो आणि आलेल्या पाहुण्याचा आदर करण्यासाठी तो आपल्या स्वतःच्या ताटातली साधी कोरडी बाजरीची भाकरी आणि माठातलं थंडगार पाणी अत्यंत प्रेमाने आणि आदराने राजाला वाढतो. राजाला आपल्या राजवाड्यातील 56 पक्वानापेक्षा त्या जंगलामधल्या साध्या भाकरीमध्ये जगातील सर्वोच्च तृप्ती आणि आनंद मिळतो, कारण त्या भाकरीच्या तुकड्यामध्ये त्याला लाकूड तोड्याचा निस्सीम आदर, प्रेम आणि अकृत्रिम भाव दडलेला दिसतो. परमेश्वरही आपल्याकडून कधीच कुठल्याही मोठ्या अशा अवाजवी गोष्टीची अपेक्षा करत नाही. तो फक्त आपल्या मनातल्या निखळ आणि शुद्ध भाव पाहतो. याच आर्तभावाची अनुभूती देणारे हे पुढचे सूर.

श्रोते हो, आता वेळ झाली आहे वंदन या कार्यक्रमातून निरोप घेण्याची. ठीक 6 वाजता आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी बातमीपत्र, जे आम्ही सहक्षेपित करू. आणि ठीक 6:05 आपली भेट पुन्हा होणारच आहे रेनबो फंड या कार्यक्रमामध्ये. पण मला तुमच्या सगळ्या श्रोत्यांच्या खूप छान प्रतिक्रिया येत आहेत. तुम्हाला सगळ्यांना बोधकथा फार आवडतात. म्हटलं जाता जाता एक छान बोधकथा अजून ऐकवावी आणि मग एक छान गाणं आपण ऐकूया. तर अनेकदा मंडळी काय होतं की समाज माध्यमांवरती किंवा रोजच्या जगण्यामध्ये लोक आपल्याला दुखावून जातात आणि आपणही त्याच्या बदल्यामध्ये कटुता मनामध्ये बाळगून बसतो. पण मानवता आणि खरी भक्ती आपल्याला हेच सांगते की बाह्य परिस्थिती कितीही टोकाची असली तरी सुद्धा स्वतःचा मूळ चांगुलपणा जो आहे तो कधीही सोडू नका. आपल्या संत परंपरेने एक अतिशय छान दृष्टांत दिलेला आहे जो मला नेहमी आठवतो. तर जेव्हा एखादा लाकूडतोड्या कुऱ्हाडीने चंदनाच्या झाडावरती घाव घालतो तेव्हा ते चंदनाचे झाड त्या कुऱ्हाडीला कधीच शाप देत नाही किंवा स्वतःचा सुवास सोडून देत नाही. उलट ते झाड स्वतःला घायाळ करणाऱ्या त्या कुऱ्हाडीच्या पात्यालाही आपला सुंदर सुगंध देऊन टाकतं. दुसऱ्याने दिलेलं दुःखाचं आणि रागाचं रूपांतर क्षमाशीलतेमध्ये आणि प्रेमामध्ये करणं हीच खऱ्या माणसाची ओळख आहे. भक्ती आपल्याला चंदनासारखी शीतलता देते. चला तर मग मनातील कटुता संपवून केवळ शुद्ध प्रेमभावाची प्रचिती देणारे हे अलौकिक सूर ऐकूया.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: Facebook ni sky, WhatsApp in life, man more calm, itano aram, so start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical saath, real life baat, cinema natak, bhatkar dikhaas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: श्रोते हो, आपण ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश मुख्य अंशतः ढगाळ होतं. ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यामध्ये हलका मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे. कुलाबा येथे कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 35 अंश सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा येथे 28 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 29 अंश सेल्सिअस. तसंच सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज येथे 77%. येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे राहील. मुख्यतः मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश हे ढगाळ असण्याची शक्यता आहे. रात्री किंवा पहाटेच्या सुमारास वादळी पावसाची शक्यता आहे. अंशतः ढगाळ तापमान राहील. उष्ण आणि दमट वातावरणाची देखील शक्यता आहे. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 29 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. यानंतर मच्छीमार बांधवांसाठी काही सूचना आहेत. सोमालियाच्या किनारपट्टीवर आणि किनाऱ्यालगत ताशी 45 ते 55 किमी वेगाने वारे किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून वाऱ्याचे झोत ताशी 65 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतात. नैऋत्य अरबी समुद्र आणि त्याला लागून असलेला पश्चिम मध्य अरबी समुद्र कर्नाटक केरळच्या किनारपट्टीवर आणि समुद्रामध्ये लक्षद्वीप व लगतच्या पूर्व मध्य आणि आग्नेय अरबी समुद्र आणि मालदीव परिसरामध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची आणि वाऱ्याचे झोत ताशी 60 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून वादळी हवामानाची देखील शक्यता आहे. वर नमूद केलेल्या कालावधीमध्ये मच्छीमारांनी या भागात जाऊ नये असा सल्ला देण्यात आलेला आहे. आपण ऐकलं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

नमस्कार रसिका श्रोते हो, न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्झवरती आपण ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी आणि तुमच्यासोबत आहे मी तुमची मैत्रीण कल्याणी. आणि या नव्या कोऱ्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करण्यासाठी मी तुमची मैत्रीण कल्याणी तुमच्यासोबत आहेच, पण एक खास गोष्ट आज इथे घडणार आहे. श्रोते हो, आज जून महिन्याची ही सकाळ आहे आणि हवेमध्ये पावसाची लागलेली हलकीशी चाहूल आहे, एक वेगळाच ताजेपणा आपल्याला जाणवतोय. सकाळच्या या धावपळीमध्ये चहाचा पहिला घोट घेत असताना अचानक एखादं जुनं गाणं ओठांवरती यावं आणि मन नकळत आठवणींच्या गावामध्ये रेंगाळावं असं बऱ्याचदा होतं ना. शब्दांमध्ये ना खरोखरच एक अजब ताकद असते. ते कधी आपल्या चेहऱ्यावरती हसू आणतात तर कधी डोळ्यांच्या कडा अलगद ओलावतात. आज 6 जून, आजचा दिवस असाच एका शब्द सामर्थ्याची आठवण करून देणार आहे, ज्यांच्या शब्दांशिवाय आणि गाण्यांशिवाय मराठी माणसाचं भावविश्व हे अपूर्ण आहे. अशा एका महान कवयित्रीचं आज आपल्याला स्मरण करायचं आहे आणि त्यांचं नाव तुम्हाला आपोआप कळेलच. त्यांच्याच शब्दांची जादू अनुभवूया या एका गोड गाण्यातून.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

श्रोते हो, आज 6 जून म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या कवयित्री, लेखिका आणि गीतकार शांता शेळके यांचा स्मृती दिन. शांताबाईंबद्दल बोलावं तितकं कमीच आहे. शब्दसौंदर्य, रूपसौंदर्य, भाव, आशय, भाषा या सगळ्याच सौंदर्याचा आणि सोबत लय आणि नादाचा सुरेख संगम ज्यांच्या लेखणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, त्यांचंच नाव म्हणजेच शांता शेळके. साधेपणा, निगर्वीपणा आणि प्रामाणिकपणा यांचा अगदी त्रिवेणी संगम त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये होता. एका अत्यंत संवेदनशील हृदयातून उमटलेली त्यांची भावनिक आणि लवचिक शब्दरचना थेट आपल्या हृदयाला जाऊन भिडते. आत्मभान आणि आत्मज्ञानातून हवी तशी रचना करण्यात त्यांचा हातखंड होता. शांताबाई म्हणजे ईश्वराने मराठी चराचराला एक दिलेली सुंदर अशी देणगीच आहे, किंवा असं म्हणूया की साहित्यरूपी विणेला साक्षात सरस्वतीचा स्पर्श झाल्यावरती जो काही मधुर असा झंकार उमटतो, तो झंकार म्हणजे शांताबाईंची कविता. जीवनावरती जीवापाड प्रेम करणाऱ्या या शांताबाई त्यांच्या एका कवितेमध्ये असं म्हणतात की पंथ जात धर्म किंवा नातेही जान ठावे, पंथ जात धर्म किंवा नातेही जान ठावे, ते जाणतात एक प्रेमास प्रेम द्यावे. किती सहज आणि सुंदर विचार आहे ना हा. म्हणजे रसिकांवरती भरभरून प्रेम करणाऱ्या आणि रसिकांचं तेवढंच अलोट प्रेम मिळवणाऱ्या या शब्दवैभवाच्या धनी म्हणजेच आपल्या शांताबाई. आजच्या या रेनबो फंडेच्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्या अशाच काही साध्या पण गहिऱ्या अशा आठवणींना उजाळा देणार आहोत आणि त्यांच्या काही कवितासुद्धा मी तुम्हाला ऐकवणार आहे. त्याच्यामुळे ऐकत रहा 107.1 MHz मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो वाहिनी. आणि या शब्दप्रवासामध्ये पुढे जाण्यापूर्वी ऐकूया हे एक छान असं गीत.

0: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट।
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर।
2: कधी कुणी यन, कधी कुणी कसे कष्टले, कष्टले हे मुंबई घडताना।
3: श्रोते हो, आज आपण आपल्या लाडक्या शांताबाईंच्या आठवणींमध्ये रेंगाळतोय, रमतोय। तर शांताबाईंची ओळख आपल्याला प्रामुख्याने एक उत्तम गीतकार म्हणून जास्त आहे, पण त्यांचं साहित्यविश्व किती अथांग होतं। तर कविता, अनुवाद, कथा, कादंबऱ्या, ललितलेखनापासून ते अगदी अंगत पंगतसारख्या बालसाहित्यापर्यंत त्यांनी अतिशय लीलया प्रत्येक क्षेत्रामध्ये मुसाफिरी केलेली आहे। गोंदण सारखा त्यांचा कविता संग्रह असेल किंवा वडीलधारी माणसे, पावसाआधीचा पाऊस यासारखी त्यांची काही ललितलेखांची पुस्तकं असतील, त्यांच्या प्रत्येक शब्दातून त्यांच्या प्रतिभेची प्रचिती येते। त्या उत्तम शिक्षिका देखील होत्या। त्यांच्या या अफाट लेखनाविषयी बोलताना ना मला एक फार असा गमतीशीर किस्सा आठवला। प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी शांताबाईंची एक भन्नाट अशी आठवण सांगितलेली आहे। तर झालं असं होतं की सुरुवातीच्या काळामध्ये शांताबाई सरकारी नोकरीत होत्या आणि त्यामुळे नियमांनुसार त्यांना त्यांच्या काही महत्त्वाच्या कविता स्वतःच्या नावाने लिहिता येत नव्हत्या। मग त्यांनी काय करावं बरं? तर त्यांनी चक्क स्वतःच्या फॅमिली डॉक्टरचं नाव टोपण नाव म्हणून वापरलं। होय, डॉक्टर वसंत अवसरीकर या टोपण नावाने त्यांनी अनेक कविता लिहिल्या आणि यातली सर्वात गमतीची गोष्ट म्हणजे स्वतः शांताबाईंनीच हसत हसत सुधीरजींना असं सांगितलं होतं की माझ्या या कवितांना मिळालेली सगळी पारितोषिकं आणि ही बक्षिसं मला नाही, तर डॉक्टर वसंत अवसरीकर या नावानं आमच्या फॅमिली डॉक्टरला मिळाली आहेत। विचार करा श्रोते हो, किती हा साधेपणा आहे। नावाचा किंवा प्रसिद्धीचा कोणताही हव्यास नाही, फक्त शब्दांवर आणि आपल्या कवितेवर असलेलं निस्सीम असं प्रेम।

याच निखळ प्रेमातून साकारलेलं आणि अनेक रसिकांच्या काळजाचा ठोका चुकवणारं हे पुढचं गीत आपण ऐकूया.

श्रोते हो, प्रसिद्ध साहित्यिका वीणा देव असं सांगतात की शांताबाई एकदा त्यांच्याकडे आल्या होत्या आणि सहजपणे भांड्यांकडे पाहत त्या असं म्हणाल्या की किती सुंदर घाट आहे ग या भांड्यांचा. तर वीणाबाईंना अगदी हसू आलं आणि तेव्हा त्या म्हणाल्या की अगं मला या सगळ्यामध्ये अतिशय रस आहे असं शांताबाई त्यांना म्हणाल्या.

आणि कसं असतं ना श्रोते हो, म्हणजे असा रस हा शांताबाईंना भांड्यांच्या घाटामध्ये होता, साड्यांमध्ये होता, खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा होता. आणि अतिशय रसिकतेने त्या त्यांचं संपूर्ण आयुष्य जे आहे ते जगल्या. त्यांच्या कविता इतक्या समर्पक आहेत, इतक्या संवेदनशील पद्धतीने त्यांनी त्यांचं स्त्रीमन जे आहे ते व्यक्त केलेलं आहे. तर त्यांचीच एक पैठणी कविता आहे, ती मला प्रचंड आवडते आणि मला असं वाटलं की तीच कविता तुमच्यासमोर सादर करावी. तर ती कविता आपण ऐकूया, त्याच्यानंतर आपण एक व्यावसायिक विराम घेऊया आणि लगेचच मग एक गाणं ऐकूया. पैठणी. फडताळात एक गाठोडे आहे, फडताळात एक गाठोडे आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे, कुंचा, टोपडी, शेले, शाली, त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी. माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती, पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास, ओळखीची अनोळखीची जाणीव गोड आहे त्यास. धूप कापूर उदबत्त्यातून जळत केले कित्येक श्रावण, या पैठणीने जपले एक तन एक मन. खस हिन्यात माखली बोटे बैठणीला केव्हा पुसली, शेवंतीची चमेलीची आरास पदरा आडून हसली. वर्षांमागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला, वर्षांमागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला, नवा कोरा कडक पोत एक मऊपणा आला. पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले, अहेवपणी मरण आले, आजीचे माझ्या सोने झाले. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून, मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून. मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा, मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा, पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझे कुशल सांगा, पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझे कुशल सांगा.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

श्रोते हो, आपण शांताबाईंच्या साहित्याबद्दल बोललो, पण माणूस म्हणून शांताबाई कशा होत्या? तर त्या अत्यंत साध्या, निर्मळ आणि अनौपचारिक होत्या. अगदी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा झाल्यावरही त्यांचा हा साधेपणा तसाच टिकून होता. ज्येष्ठ निवेदक आणि साहित्यिक अनंत भावे यांनी शांताबाईंच्या स्वरातला एक फारच मजेशीर आणि गोड पैलू हा सांगितलेला आहे. तर शांताबाईंना मांजरं प्रचंड आवडायची, म्हणजे आश्चर्य वाटेल आपल्याला, पण खरंच त्यांना मांजरं प्रचंड आवडायची. आणि ही आवड त्यांची इतकी कमालीची होती की रस्त्यामध्ये एखादं मांजर दिसलं की त्या चक्क रस्त्यावरती थांबायच्या आणि त्याला कुरवाळायच्या. त्यांच्यासोबतचे लोक त्यांना म्हणायचे की अहो शांताबाई, हे रस्त्यावरचं मांजर आहे. त्यावर त्या अगदी निरागसपणे म्हणायच्या की असू दे रे, माझ्याकडे बघून ते हसलं. विचार करा श्रोते हो, एवढ्या मोठ्या साहित्यिक आणि त्यांचा हा असा लहान मुलांसारखा खेळकर स्वभाव. लहान मुलांवरून आठवलं, ज्येष्ठ साहित्यिका मंदा खांडगे यांनीही अशीच एक सुंदर आठवण सांगितली आहे. एकदा शांताबाई त्यांच्या वडिलांना भेटायला गेल्या होत्या. त्या निघणार तेवढ्यात मंदाताईंचा छोटा मुलगा शाळेतून आला आणि त्याने स्वाक्षरीसाठी शांताबाईंसमोर वही धरली. शांताबाईंनी नुसती सही केली नाही, तर त्यांनी एका मिनिटामध्ये त्या वहीवरती एका मिश्किल अशा मांजराचं हुबेहूब चित्र काढलं आणि त्याखाली अगदी उत्स्फूर्तपणे एका क्षणात लिहून टाकलं, बघून तुला आनंद वाटला, अरे चिमुकल्या मुला, परमेशाने ठेवावे नीत असेच हसरे तुला. आणि त्याखाली त्यांनी अजून एक ओळ लिहिली, ती अशी की अशी छान छोटी मुले बघताना फुले मन, पुन्हा एकदा वाटते भावे लहान आपण. मंदाताईंनी ती वही आणि ते चित्र अजूनही जपून ठेवलंय. श्रोते हो, हा प्रसंग ऐकूनच आपल्याला जाणवतं की शांताबाईंच्या आत एक अतिशय असं निरागस आणि स्वच्छंदी असं मूल कायमच दडलेलं होतं आणि म्हणूनच त्यांच्या शब्दातून तो जिव्हाळा थेट आपल्यापर्यंत पोहोचतो. त्यांच्या याच निरागस आणि निर्मळ मनाला साजेसं असं पुढचं गाणं.

0: पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
1: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे, तर मनाने ठरवलं तर यमनियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
2: मनासाठी मनापासून योग साधना.
0: श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही.
2: मनासाठी मनापासून योग साधना. श्रोते हो, न्यूज ऑन एअर ऍप आणि 107.1 MHz वरती आपण ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि तुमच्यासोबत आहे मी तुमची मैत्रीण कल्याणी. सकाळच्या या प्रसन्न प्रहरामध्ये आपण आठवणी जागवतोय ते आपल्या लाडक्या शांताबाईंच्या. श्रोते हो, शांताबाईंची लेखणी किती अष्टपैलू होती याचा विचार केला तर खरोखर थक्क व्हायला होतं आपल्याला. प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आशाबाई खाडीलकर यांनी शांताबाईंच्या प्रतिभेचे काही भन्नाट किस्से सांगितलेले आहेत. म्हणजे बघा, एका बाजूला त्यांनी

संत साहित्यातला बरवा हा शब्द घेऊन ऋतू हिरवा ऋतू बरवा सारखं अस्सल मराठी मातीतलं गाणं लिहिलं. तसंच पण जेव्हा संगीतकार सी रामचंद्र यांनी त्यांना घरकुल चित्रपटासाठी चक्क वेस्टर्न स्टाईलची गाणी लिहायला सांगितली तेव्हा शांताबाईंनी कुठली गाणी लिहिली माहिती आहे? पप्पा सांगा कुणाचे आणि हाऊस ऑफ बॅम्बू. होय श्रोते हो, ही गाणी आपल्या लाडक्या शांताबाईंचीच आहेत. पण याहूनही अचंबित करणारा किस्सा आहे तो आशाबाईंनी सांगितलाय. हे बंध रेशमाचे या संगीत नाटकासाठी पंडित जितेंद्र अभिषेकी यांना एक गझलेची गरज होती आणि शांताबाईंना भेटून फक्त एक शेर त्यांनी ऐकवला आणि तो असा होता की लोग काटो की बात करते है हमने तो फुलों से जखम खाए है. वा, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल श्रोते हो, शांताबाईंनी तिथल्या तिथे क्षणाचाही विलंब न करता एक अजरामर गाणं लिहून काढलं आणि ते गाणं मी तुम्हाला ऐकवणार आहे. पण शांता आशाताई असं म्हणतात की अभिषेकी बुवांच्या स्वरांनी सजलेलं हे गीत आपल्या हृदयाला काट्यासारखं नाही तर एखाद्या फुलासारखं टोचत राहतं. ती दुःखाची टोचणी नाही आहे तर ती सुखाची टोचणी आहे. चला तर मग शांताबाईंच्या अलौकिक प्रतिभेतून अवतरलेली हीच सुखाची टोचणी अनुभवूया या पुढच्या गीतातून.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आज आपण शांताबाईंच्या आठवणींचा खजिना उलगडत आहोत. त्यांच्या स्वभावातला एक मिश्किल आणि कायम तरुण असलेला असा पैलू मला तुम्हाला सांगायचा आहे. प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी शांताबाईंचा एक फार गमतीशीर असा किस्सा सांगितलेला आहे. एकदा एका कार्यक्रमामध्ये बालचित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी राहुलजी यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलेलं होतं आणि आपल्या शांताबाईसुद्धा या कार्यक्रमाच्या अध्यक्षा होत्या. तर झालं असं की तिथे निवेदकाने शांताबाईंना भाषणासाठी बोलावताना जरा जड शब्दांमध्ये ओळख करून दिली. तो असं म्हणाला की आता मी ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांना आमंत्रित करतो. शांताबाई माईकजवळ गेल्या आणि डोईवरचा पदर सावरत हसत हसत म्हणाल्या, निवेदकाने वापरलेला ज्ञानवृद्ध शब्द छान आहे, तपोवृद्धही ठीक आहे, पण हा वयोवृद्ध शब्द मला खटकला. कारण कुठल्याही स्त्रीला वयोवृद्ध म्हटलेलं आवडत नाही, हे निवेदकाने पुढे लक्षात ठेवावं. हे ऐकून सभागृहामध्ये एकच खसखस पिकली, पण त्यानंतर शांताबाई जे म्हणाल्या ते खरोखरच प्रत्येकाने आपल्या हृदयावरती कोरून ठेवण्यासारखं आहे. त्या असं म्हणाल्या की रोज रात्री झोपताना मी डोळे मिटले की मला आजही सुंदर सुंदर स्वप्न पडतात. आणि माझं असं ठाम मत आहे की जोपर्यंत माणसाला सुंदर स्वप्न पडतात तोपर्यंत तो कधीच म्हातारा किंवा वृद्ध झालेला नसतो. किती सुंदर आणि प्रेरणादायी विचार आहे ना हा. म्हणजे वय हे काही फक्त आकडा नसतो, तर किंबहुना तो फक्त आकडा असतो हेच त्यांनी यातून सांगितलं आहे. आणि याच शांताबाईंच्या लेखणीमध्ये केवढी ताकद होती ना, की त्यांनी मोठ्या भावना अगदी साध्या सोप्या सरळ शब्दांमध्ये मांडल्यात. एक शाळकरी मुलांच्या भावविश्वावरची त्यांची अवघ्या 4 शब्दांची कविता आहे. म्हणजे बघा, 2 मित्रांमधला तो असा संवाद आहे की येतोस नाही कारण आई. म्हणजे अवघे फक्त 4 शब्द आहे, येतोस नाही कारण आई, फक्त 4 शब्द. पण या 4 शब्दांमध्ये खेळायला जायची उत्सुकता आहे, शेवटी आईचा धाक आहे आणि निराशासुद्धा आहे. म्हणजे काय अफाट शब्द सामर्थ्य आहे शांताबाईंचं. तर अशाच या अफाट प्रतिभेच्या आणि शांताबाईंच्या स्वप्नाळू मनाला साजेसं असं हे पुढचं गीत.

रसिक हो, देशाचं खरं सौंदर्य हे केवळ मोठ्या शहरांच्या झगमगाटामध्ये नाही तर देशाच्या अतिदुर्गम सीमावर्ती भागामध्ये निमूटपणे काम करणाऱ्या खराखुऱ्या माणसांमध्ये दडले. पद्म मानकरी मालिकेमध्ये आज आपण अशाच एका जमिनीवरच्या आणि निस्वार्थ व्यक्तीविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांना भारत सरकारने नुकतंच पद्मश्री या अत्यंत मानाच्या पुरस्काराने सन्मानित केले. आणि ते नाव आहे अरुणाचल प्रदेशचे सुपुत्र श्री तेची गुबिन. प्रसिद्धीच्या वलयापासून दूर राहून स्वतःचं संपूर्ण आयुष्य आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी समर्पित करणाऱ्या या कर्मयोग्याला मिळालेला हा खरा सन्मान आहे. श्री तेची गुबिन यांचा हा प्रवास अत्यंत थक्क करणार आहे. चंदीगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून पदवी घेतलेले गुबिन हे मूळचे एक उच्चपदस्थ सरकारी अधिकारी आणि वास्तुविशारद म्हणजेच आर्किटेक्ट. त्यांनी अरुणाचल प्रदेशच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये मुख्य वास्तुरचनाकार आणि गृहनिर्माण संचालक म्हणून प्रदीर्घ काळ सेवा बजावली. पण सरकारी नोकरीमध्ये केवळ इमारतींचे नकाशे रेखाटून ते थांबले नाहीत तर त्यांनी समाजाची घडी बसवण्याचं एक वेगळंच आणि सुंदर शिल्प घडवलं. नोकरी करत असताना आणि निवृत्तीनंतरही त्यांनी आपला सगळा वेळ आणि ऊर्जा ईशान्य भारतातील आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी वेचली. ईशान्य भारतातील आदिवासींची जी पारंपरिक ड्योनो पोलो म्हणजेच सूर्य आणि चंद्राची निसर्गपूजक संस्कृती आहे तिचं रक्षण आणि संवर्धन करण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले. अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे ते उपाध्यक्ष म्हणून त्यांनी वनवासी बांधवांच्या शिक्षण आरोग्य आणि रोजगारासाठी देखील अहोरात्र कष्ट घेतलेलेत. यासोबतच त्यांनी चीन भूतान आणि म्यानमार सीमेला लागून असलेल्या भारताच्या अतिदुर्गम गावांचा सीमांत दर्शन यात्रा या नावाने अत्यंत खडतर असा दौरा केलेला आहे. तिथल्या लोकांच्या समस्या सुरक्षेचे प्रश्न आणि पायाभूत सुविधांचा अभ्यास करून त्यांनी केंद्र सरकारला महत्त्वाचे असे अहवाल दिलेत जे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत मोलाचे असे आहेत. एखादी व्यक्ती जेव्हा स्वतःच्या सुखसोयींचा त्याग करून दुर्गम डोंगर दऱ्यांमध्ये राष्ट्रासाठी आणि आपल्या संस्कृतीसाठी झटते ना, तेव्हा ती खऱ्या अर्थाने देशाची संपत्ती बनते. वास्तुकलेमधून निस्सीम समाजसेवेकडे वळलेला श्री तेची गुबिन यांचा हा प्रेरणादायी प्रवास आपल्या सर्वांसाठीच एका दीपस्तंभासारखा आहे. त्यांच्या या उत्तुंग कार्याला आणि राष्ट्रभक्तीला आपल्या सर्वांचाच मानाचा मुजरा.

श्रोतो हो, यानंतर ठीक 7:10 आपण ऐकू शकणार आहात पुणे केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र, आणि त्यानंतरच ठीक 7:20 आपण पुन्हा भेटतोय रेनबो फंडे या कार्यक्रमामध्ये. अतिशय वेगवेगळ्या गोष्टी, रंजक गोष्टी मी तुम्हाला या रेनबो फंडेच्या उत्तरार्धामध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे जोडलेले रहा आणि ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्सवर मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी.

आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हरित भविष्याच्या दिशेनं सुरू असलेल्या जगाच्या वाटचालीत भारत सक्रियपणे योगदान देत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दर जैसे थे. राज्यात विविध कार्यक्रमांद्वारे जागतिक पर्यावरण दिन साजरा. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानवर विजय मिळवत भारत अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील सुरत इथं विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना ते बोलत होते. वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्गाच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण यावेळी पंतप्रधानांनी केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीत घेतलेल्या निर्णयांची काल मुंबईत घोषणा करण्यात आली. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. मात्र देशाच्या आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज 6.9% कमी करून 6.6% करण्यात आला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज यामुळे आर्थिक वाढीचा दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली. मात्र जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचंही मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नमूद केलं. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असं मल्होत्रा यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं काल केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभाही रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. अनेकविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून काल राज्यात ठिकठिकाणी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. पर्यावरण दिनाचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे वृक्षारोपण कार्यक्रमांचं आयोजन करण्याबरोबरच सायकल फेऱ्या, स्वच्छता मोहीम याद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. बोरिवली इथल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय कर्मचारी निवासस्थान संकुलाचं भूमिपूजन आणि पर्यावरण जनजागृतीसाठी तयार केलेल्या विशेष प्रचार वाहनाचं उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकानं त्यात सक्रिय सहभाग घेणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील राज्यव्यापी 300 कोटी वृक्ष लागवड अभियानातून महाराष्ट्र हरित आणि पर्यावरणदृष्ट्या अधिक सक्षम होईल असा विश्वास नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. पुणे महानगरपालिकेच्या उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत छत्रपती संभाजीराजे उद्यानात वनमहोत्सव, वृक्षारोपण, अल्पदरात रोपवाटप तसंच बीज संकलन केंद्र उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं. पिंपरी चिंचवड महापालिकेनं शहराचं वैभव असलेल्या दुर्गा देवी टेकडीसारख्या अन्य ठिकाणी 5 लाख झाडं लावून ती जगवण्याचा संकल्प केला. कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि माय भारत कोल्हापूर संस्थेनं सायकल फेरी काढून पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि सुदृढ आरोग्याचा संदेश दिला. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातल्या कळंबस्ते इथं उभारण्यात आलेल्या द बोटॅनिकल गार्डन या मानवनिर्मित देवराई प्रकल्पातला झाडांचा पहिला वाढदिवस काल उत्साहात साजरा करण्यात आला. परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी काल स्वतः सायकलवरून कार्यालयात येत पर्यावरण संवर्धनाचा आणि इंधन बचतीचा

0: प्रभावी संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा आरंभ मुंबईत परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत राज्यभरातील प्रमुख बसस्थानकं आणि त्यांचा परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांच्या सहाय्यानं नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस, चालकवाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात एआयचा जबाबदार वापर करण्याच्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयानं नियमावलीचा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा सर्वोच्च न्यायालयाच्या एआय विषयक समितीच्या नेतृत्वाखाली संबंधित घटकांशी झालेल्या सल्लामसलत चर्चेवर आधारित असून त्यावर येत्या 20 जूनपर्यंत सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ऐकूया यासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट उदय वारुंजकर यांनी दिलेली माहिती.
1: संपूर्ण जगामध्ये विविध पातळीवरती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये विविध प्रयोग केले जात आहेत. न्याय संस्था ही देखील त्याला काही अपवाद नाही. न्याय संस्थेमध्ये जर कृत्रिम बुद्धिमत्तेचा जर वापर करायचा झाला तर साहजिकच प्रश्न निर्माण होतो की त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला कशा प्रकारे नियंत्रण करणं शक्य आहे. आणि त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक मसुदा हा सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून सादर केलेला आहे. तो मसुदा त्यांच्या वेबसाईट वरती उपलब्ध आहे. त्या मसुद्यावरती लोकांच्या सूचना, हरकती या सगळ्या मागितलेल्या आहेत. निश्चितच कृत्रिम बुद्धिमत्ता याचा जर वापर करायचा असेल तर तो कसा केला जाऊ शकतो, त्याला नियंत्रण कसं घालणं शक्य आहे, या विषयाबद्दलचे वेगवेगळे पैलू या संपूर्ण ड्राफ्ट रेग्युलेशनच्या निमित्तानं चर्चेस आहेत. त्यामुळे आपल्या सर्व श्रोत्यांना आवाहन की आपण तो जो काही मसुदा आहे तो आपण वाचावा, त्याच्यावरती आपले जे काही सूचना असतील ते सादर करावं.
0: नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगरविकास विभागानं काल हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही. वळवला गेल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं या आदेशात म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट देणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पारदर्शक आणि तणावविरहित वातावरण असावं. सर्व यंत्रणांनी सतर्क राहून परीक्षा केंद्रांवर आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसंच परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी अधिक दक्षता घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी नीट परीक्षेच्या पूर्वतयारीसंदर्भात झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. सर्व परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवून त्याचं नियंत्रण करावं. सायबर सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. विद्यार्थी आणि पालकांच्या मनात कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. राज्यातील शेतकऱ्यांना सुलभ आणि पारदर्शक पद्धतीनं दर्जेदार बियाणं उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागानं यंदा महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली प्रमाणित बियाणं आता महा डीबीटी पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी महा डीबीटी पोर्टलवर जाऊन तत्काळ अर्ज करावेत असं आवाहन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. आज अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान जपानशी होणार आहे. मुलींच्या 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत चीनकडून पराभव पत्करावा लागला. सांगली आणि सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यात काल रात्री मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यासह बारामती शहर परिसरात काल जोरदार पाऊस झाला. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हरित भविष्याच्या दिशेनं सुरू असलेल्या जगाच्या वाटचालीत भारत सक्रियपणे योगदान देत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन.

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दर जैसेथे. राज्यात विविध कार्यक्रमांद्वारे जागतिक पर्यावरण दिन साजरा आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानवर विजय मिळवत भारत अंतिम फेरीत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: sky. What's up in life? Man more calm. Ethan no aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
0: Musical start. Real life bath. Cinema natak. Bhatkar dikhas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day.
2: नमस्कार मंडळी. न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि तुमच्यासोबत आहे मी तुमची मैत्रीण कल्याणी. रेनबो फंडेच्या या उत्तरार्धामध्ये तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मंडळी, सुट्ट्या लागल्या की आपण सगळेच निसर्गाच्या खुशीमध्ये जायला उत्सुक होतो, नाही का? विशेषतः हिमालयासारख्या थंड आणि शांत ठिकाणी आपण तिथे जातो, ती शांतता अनुभवतो, निसर्गाचे सुंदर फोटो काढतो. पण आपण कधी विचार केलाय का की आपण तिथून परत येताना मागे काय बरं सोडून येतो? म्हणजे फक्त आपल्या पावलांचे ठसे आणि सुंदर आठवणी? नाही नाही नाही, आपण तिथे सोडून येतो ते कचऱ्याचे मोठे डोंगर. होय मंडळी, आज मी तुम्हाला एका अशा अवलियाची, एका खऱ्याखुऱ्या माउंटन मॅनची गोष्ट सांगणार आहे, ज्याने निसर्गाचे हे ऋण फेडण्याचा जणू विडाच उचललाय. कोण आहे हा अवलिया आणि त्याने असं काय वेगळं केलंय सगळं काही सांगते, पण त्याआधी निसर्गाची सफर घडवून आणणारं एक मस्त गाणं ऐकूया.

0: पृथ्वीमोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
1: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे, तर मनाने ठरवलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
2: मनासाठी मनापासून योग साधना.
0: श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: मनासाठी मनापासून योग साधना.

तर मंडळी, आपण एका माउंटेन मॅनबद्दल बोलत होतो. तुम्हाला माहिती आहे, गेल्या अवघ्या एका महिन्यामध्ये तब्बल 10 लाख भाविकांनी केदारनाथला भेट दिली आणि तिथे काय मागे सोडलं, तर तब्बल 25 टन कचरा. हा निसर्गाचा आणि त्या पवित्र जागेचा किती मोठा अपमान आहे, नाही का? पण याच हिमालयाचं सौंदर्य जपण्यासाठी एक माणूस मात्र जीवाचं रान घुरतोय. त्याचं नाव आहे प्रदीप सांगवान. हिलिंग हिमालयाचे ते संस्थापक आहेत. 2009 प्रदीपजी एक ट्रेकिंग गाईड म्हणून हिमाचल प्रदेशामध्ये आले होते, पण तिथे निसर्गरम्य पर्वतांच्या कुशीत सर्वत्र विखुरलेला कचरा पाहून ते अत्यंत अस्वस्थ झाले. पर्वतांनी आपल्याला इतकं दिलंय, पण मग आपण त्यांच्यासाठी काय करतो, हा विचार त्यांना स्वस्थ बसू देईना. आणि याच एका विचारातून त्यांनी स्वतःहून कचरा गोळा करण्याची मोहीम सुरू केली. 2016 या प्रयत्नांना एक नवं रूप मिळालं आणि हिलिंग हिमालयाची स्थापना झाली. ट्रॅव्हल अँड ट्रेक फॉर अ पर्पज असा हा त्यांचा साधा पण अतिशय प्रभावी उद्देश घेऊन ते पुढे गेले आणि त्यांच्या या प्रयत्नांना किती मोठं यश मिळालंय ते सांगतेच, पण एका पुढच्या गाण्यानंतर.

0: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एआर ऍप वरही वनिता मंडळ.
2: श्रोते हो, आपण बोलत आहोत हिलिंग हिमालया या मोहिमेबद्दल. हळूहळू गावकरी, पर्यटक आणि स्थानिक प्रशासन त्यांच्या या मोहिमेशी जोडले गेले आणि आजवर हिलिंग हिमालयाने हिमालयातून 2000 टनांहून अधिक कचरा हटवलाय. म्हणजे विचार करा, जवळपास 200 मोठे ट्रक भरून कचरा. शिमला, कुलू, किन्नोर आणि स्पिती या भागांमध्ये त्यांनी वेस्ट कलेक्शन सेंटर्स आणि मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटीज उभारलेल्या आहेत, जिथे रोज सुमारे 5 टन कचऱ्याचे वर्गीकरण आणि प्रक्रिया केली जाते. या सातत्यपूर्ण प्रयत्नांचं फळ म्हणजेच हिमाचल प्रदेशातील जवळपास 95% कचरा आता डम्पिंग साईट्सवर न जाता तो पुनर्वापरासाठी म्हणजेच रिसायकलिंगसाठी पाठवला जातोय. पण मंडळी, लढाई अजून संपलेली नाही आहे. केदारनाथमध्ये आजही रोज 3000 किलोहून अधिक कचरा निर्माण होतोय. अंदाजानुसार वर्षभरामध्ये हा आकडा 2500 टनांपर्यंत पोहोचतो. जर आपलं खरंच आपल्या पर्वतांवरती निसर्गावरती प्रेम असेल तर त्यांना स्वच्छ ठेवणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे, नाही का? प्रदीप सांगवान यांनी एक उत्तम सुरुवात केली आहे आणि आता आपल्या प्रत्येक पर्यटकाने एक पाऊल पुढे टाकण्याची वेळ आली असं मला वाटतं. तुम्ही सुद्धा पुढच्या वेळी ट्रेकला किंवा कोणत्याही पर्यटन स्थळी जर का जात असाल तर आपला कचरा स्वतःसोबत परत आणायला विसरू नका. निसर्गाने आपल्याला भरभरून दिलंय आणि आता आपली वेळ आहे त्याचं संरक्षण करण्याची.

श्रोते हो न्यूज ऑन AIR ऍप आणि 107.1 MHz वरती आपण ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी आणि आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम अज्ञात मुंबई भाग 27.

0: श्रोत्याहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा 7वा भाग.
1: वरळीचा बांध घालण्यासाठी कॅप्टन एलियास बेट्सनं 9 महिन्यांचा अंदाज दिलेला असला तरी प्रत्यक्षात 8 वर्षांचा कालावधी लागला होता. हा तो काळ होता जेव्हा इंजिनियर नावाची संकल्पना जन्माला आलेली नव्हती. त्यावेळी अशा लहान मोठ्या बांधकामांच्या कामांची कंत्राट सैन्य दलातल्या अनुभवी लोकांनाच दिली जात असत. उदाहरणार्थ माहीम किल्ल्यातल्या जकात चौकीत नोकरीवर असलेल्या जॉन व्हॅन ड्युरेन यानं त्या किल्ल्याच्या दुरुस्तीचं काम केलेलं होतं. ही कामं यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीनं त्याला चीफ इंजिनियरचा हुद्दा दिला होता. अशीच परिस्थिती थोड्याफार फरकानं सर्वत्र असायची. वरळीचा बांध घालणारा कॅप्टन एलियास बेट्स हा तर मास्टर गनर होता. साहजिकच त्याला इंजिनिअरिंगचं ज्ञान नसणारच. त्यामुळेच कदाचित त्यानं वर्तवलेला बांधकामासाठी लागणारा वेळ आणि होणारा खर्च याचा अंदाज चुकला असावा. बांधकामाच्या 8 वर्षांच्या काळात बांध बांधावा आणि कोसळावा असं अनेकदा

0: लिहिलं असावं.
1: ते इंजिनिअरिंगची माहिती नसल्यानं असंच म्हणावं लागतं. त्यानं हे काम का स्वीकारलं असावं असा प्रश्न उपस्थित होतो, तेव्हा उत्तरही मिळतं की धाडसाच्या बळावर गाठीला चार पैसे लागावे म्हणून. इतिहासानं तर कॅप्टन बेट्सच्या या कामाची बिलकुल दखल घेतलेली नाही. या बांधाच्या बांधकामाचं संपूर्ण श्रेय इतिहासानं हा बांध घातल्यानंतर जवळपास 50-55 वर्षांनी, म्हणजे सन 1777 ते 1784 या दरम्यानच्या काळात मुंबईचा गव्हर्नर असलेल्या विल्यम हॉर्नबी याला दिलेला आहे. मुंबईवर लिखाण केलेल्या अनेक लेखकांनी सुद्धा वरळीच्या बांधाचं बांधकाम विल्यम हॉर्नबीनं केलं असल्याचा उल्लेख केलेला आहे. हा बांध घातला तो कॅप्टन बेट्सनं हे निसंशय. कदाचित बांधाची शेवटची पक्की दुरुस्ती विल्यम हॉर्नबीच्या कार्यकाळात झालेली असावी. बांधाला नाव देखील हॉर्नबी वेलॉर्ड असंच दिलं गेलंय. इतिहासानं तेवढीच दखल घेतली आणि बेट्सला अनुल्लेखानं मारला असंच म्हणावं लागतं. हा कॅप्टन एलियास बेट्सवर झालेला मोठा अन्याय आहे. विल्यम हॉर्नबीच्या काळात बांधाचं काम सुरू असतानाच देवी महालक्ष्मीची मूर्ती समुद्रात सापडल्याची आख्यायिका आहे, ती आपण यापूर्वी महालक्ष्मी या प्रकरणात ऐकलेली आहे.
2: तर आता वरळीच्या बांधामुळं मुंबईला नेमकं काय मिळालं? मुंबईतले 5 मोठे बांध घातल्यानंतर आज आपल्याला माहीम पासून ते पायधुनी भायखळा आणि वरळी पासून ते पलीकडच्या दादर पूर्व परळ पर्यंतचा जो विस्तीर्ण टापू दिसतो तो निर्माण झाला. या एकूण 5 बांधांमुळे अदमासे हजारो एकर नवीन जमीन मुंबईत उपलब्ध झाली. या नवनिर्माणात वरळीच्या बांधाचा वाटा अर्थातच सिंहाचा. नव्यानं उपलब्ध झालेल्या जमिनीला समुद्र सपाटीच्या पातळीशी जुळवून घेण्यासाठी त्या जमिनींवर मोठ्या प्रमाणात भरणी अर्थात रेक्लमेशन करावं लागलं. त्यासाठी काही कंपन्याही निघाल्या. सरकारी संस्थांनीही या कामात पुढाकार घेतला. भरणीचं काम पुढची जवळपास 200 सुरू राहिलं आणि ते आजही सुरूच आहे. मुंबई बेटां सभोवतालचे हे बांध बांधण्यामागे जेराल्ड ऑंजियेचे जे हेतू होते ते पूर्ण झाले का? तर होय, ते अंशतः पूर्ण झाले. वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी मुंबईत पुरेशी जागा उपलब्ध झाली. मुंबईतला अन्नधान्याचा उत्पादनाचा प्रश्न सोडवणं हा देखील खिंडार बुजवणं आणि भरणी करण्यामागचा एक हेतू होताच. तो मात्र तेवढा सफल झाला नाही, कारण समुद्राला बांध घालून अटकाव केल्यानं मोकळी झालेली जमीन अतिशय क्षारयुक्त होती. या जमिनीवर मिठागरं बांधण्याचे काही प्रयोग मात्र सफल झाले. या जमिनीत लगोलग लागवड होऊ शकणार नव्हती, पण त्या जमिनीला उपजाऊ करण्यासाठी त्या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर चांगली माती टाकावी लागणार होती आणि ते काम प्रचंड वेळखाऊ होतं. काही लोकांनी मात्र या जमिनीतून भाताचं उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न अतिशय तोकडा होता. अर्थात पुढच्या काही वर्षात या हेतूलाही काही अर्थ उरला नाही. प्रामुख्याने ज्या साष्टीतून मुंबईसाठी अन्नधान्याचा पुरवठा होत होता ती साष्टीच पोर्तुगीजांकडून मराठ्यांनी हस्तगत केली आणि सन 1782 सालात मराठ्यांनी ती ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात दिली. पोर्तुगीजांची भीतीच उरली नसल्यानं मुंबईत धान्य पिकवण्यापेक्षा साष्टीतून आणणं अधिक सोपं झालं. दरम्यान मुंबईतला व्यापार उदीम भरभराटीला येत असल्यामुळे जागांची मागणी वाढली आणि म्हणून भावही वाढू लागला. पुढच्या काळात आलेल्या औद्योगिक क्रांतीमुळे मुंबईतल्या जमिनीला सोन्याचा भाव येऊ लागला, तो आज तागायत.
1: मुंबईचे बेट जोडून एकच सलग भूभाग करण्यामागे एक राजकीय हेतूही होता. या हेतूचा उगम मुंबई ब्रिटिशांच्या ताब्यात आली तेव्हाच झाला होता.

0: पोर्तुगीजांनी माहीमचं बेट ताब्यात देण्यासाठी फारच कुरकूर केली होती. मात्र ही सात बेटं वेगवेगळी नसून एकच भूभाग आहे. फक्त त्यांच्या मधली जागा समुद्राच्या पाण्याखाली आहे. ओहोटीच्या वेळेस तर एका बेटावरून दुसऱ्या बेटावर चालत जाता येतं, त्यामुळे ती आमचीच आहेत, असा युक्तिवाद मुंबईचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर हम्फ्रे कूकनं केला होता. हीच भूमिका नंतर आलेल्या सर्व ब्रिटिश गव्हर्नरांनी अबोलपणे कायम ठेवली होती. ते सिद्ध करण्यासाठीही त्यांना मुंबईची बेटं जोडून घेणं आवश्यक वाटत होतं. हे काम झाल्यानंतर ही सातही बेटं मिळून एकच मुंबई आहे यावर आता कुणीही हरकत घेऊ शकणार नव्हतं. अर्थात ती वेळ आलीच नाही. पोर्तुगीजांची साष्टी ब्रिटिशांकडे आली आणि माहीमवर दावा करणारे पोर्तुगीज शिल्लक राहिले नाहीत. यापुढे लाला लजपतराय रस्त्यावरून प्रवास करताना आपण एका बांधाच्या माथ्यावरून प्रवास करतो आहोत हे विसरू नका. महालक्ष्मीहून वरळीच्या दिशेने जाताना आपल्या उजव्या हाताला दिसणारं लाला लजपतराय महाविद्यालय, काही इमारती, रेसकोर्स या संस्था तुम्हाला रस्त्याच्या पातळीपेक्षा 10-15 फूट खाली असलेल्या दिसतील, त्या तशा का आहेत याचं उत्तर आता तुम्हाला मिळालेलं असावं.
1: बेट गाव अननगर शहर ते महानगर बनता.
2: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. आणि श्रोते हो, ही होती वरळीच्या बांधाची गोष्ट, अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितेजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

घड्याळामध्ये वेळ कसा भुरकन निघून जातो ना कळतच नाही. पण घड्याळाचे काटे आता पुढे पडत आहेत आणि वेळेची मर्यादा आपल्याला इथेच थांबण्याची खूण करते. तेव्हा आता मला म्हणजेच कल्याणीला आजच्या या प्रसन्न आणि ऊर्जावान कार्यक्रमातून निरोप घेण्याची अनुमती द्या. जाता जाता तुम्हाला एकच हक्काचं कानमंत्र देणारे. आजची ही सकाळ आणि येणारा संपूर्ण दिवस तुम्हाला एकदम भन्नाट, फ्रेश आणि भरपूर ऊर्जा देणारा जावो. कामाच्या ठिकाणी कितीही डेडलाईन्स असल्या किंवा प्रवासामध्ये कितीही धक्के लागले तरीही तुमच्या चेहऱ्यावरची स्माईल आणि अंगातला उत्साह जरा सुद्धा कमी होऊ देऊ नका. रोजच्या जगण्यातली ही सुंदर मजा भरभरून लुटा. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या पुढच्या कार्यक्रमामध्ये अशाच नव्या कोऱ्या आणि फ्रेश गोष्टींसह. तोपर्यंत हसत रहा, सकारात्मक रहा आणि महत्वाचं म्हणजे ऐकत रहा 107.1 MHz मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो वाहिनी. मंडळी, एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज 10 ते 1 FM गोल्डवरती RJ मधुलिका आणि 2 ते 5 या वेळेमध्ये FM रेनबोवरती RJ श्वेता तुमच्यासोबत गप्पा मारायला असणारच आहेत. यानंतर ठीक 8 वाजता आपण ऐकू शकणार आहात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या समाचार प्रभात, तसेच 8:15 इंग्रजी बातम्या मॉर्निंग न्यूज आणि 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सर्व प्रमुख व्याजदर जैसे

मध्ये ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय, गिलगिट बाल्टिस्तान मुद्द्यावरून भारताची पाकिस्तानवर टीका आणि भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याचा नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. जागतिक आर्थिक संकट असूनही 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील दमण इथं एकंदर 2,970 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचं उद्घाटन केल्यानंतर जनसभेला संबोधित करताना ते बोलत होते. भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असून पायाभूत सुविधांचा विकास आणि गरिबांसाठीच्या कल्याणकारी योजनांना प्राधान्य देत देश सुधारणांच्या प्रवासात वेगाने पुढे जाईल अशी ग्वाही त्यांनी नागरिकांना दिली. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधील सुरत इथं विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना ते बोलत होते. वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्गाच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण यावेळी पंतप्रधानांनी केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील जयप्रकाश नारायण पक्षी विहार अर्थात सुरहा तलावाला देशातील 100वं रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ही मान्यता देशाच्या पाणथळ जागा आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धनाबाबतच्या बांधिलकीचं प्रतीक आहे असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारत बांगलादेश सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल त्रिपुरा इथं सीमा सुरक्षेबाबत आढावा घेतला. यावेळी लंकामुरा सीमा चौकी इथं सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना त्यांनी संबोधित केलं. त्रिपुरा फ्रंटियर आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. त्रिपुरा असो किंवा बिहार, आम्ही लोकसंख्येच्या रचनेत बदल होऊ देणार नाही हा आमचा ठाम संकल्प आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि सीमा सुरक्षा दलाचे सर्व जवान प्रत्येक झाडाला आपला भाऊ बहीण किंवा मूल समजून त्याची जपणूक करत आहेत. हा उपक्रम केवळ सरकारी आदेशांमुळे प्रेरित नसावा तर ती आपली नैसर्गिक सवय बनली पाहिजे. हीच सवय आपलं भवितव्य सुरक्षित ठेवू शकते असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीत घेतलेल्या निर्णयांची काल मुंबईत घोषणा करण्यात आली. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय समितीनं घेतला आहे. यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. मात्र देशाचा आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज 6.9% कमी करून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज यामुळे आर्थिक वाढीचा दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली. तथापि जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं मल्होत्रा यांनी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नमूद केलं. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं काल केली. त्यानुसार सरकारी कर्जरोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाचा परकीय चलनसाठा 682 अब्ज डॉलर इतका भक्कम पातळीवर असून हा साठा साधारण 11 महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसा आहे अशी माहितीही मल्होत्रा यांनी दिली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्थात सीबीएसईनं इयत्ता 12वीसाठी गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 7 जूनपर्यंत वाढवली आहे. विद्यार्थी आता उद्या मध्यरात्रीपर्यंत त्यांचे अर्ज सादर करू शकतात अशी माहिती मंडळानं समाजमाध्यमावरील संदेशात दिली आहे. यापूर्वी आजपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत होती. सीबीएसईने सर्व पात्र विद्यार्थ्यांना वाढीव मुदतीची नोंद घेण्याचं आणि विहित

वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे आणि बळजबरीने बळकावलेल्या भारतीय प्रदेश असलेल्या गिलगिट बाल्टिस्तान विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या पाकिस्तानच्या योजनांबाबत तीव्र निषेध नोंदवला आहे. या निवडणुका उद्या नियोजित आहेत असं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 1947 जम्मू काश्मीरचं भारतात झालेलं पूर्ण कायदेशीर आणि अपरिवर्तनीय विलीनीकरण यामुळे गिलगिट बाल्टिस्तानसह संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य आणि अतूट भाग आहे ही आपली भूमिका भारताने पुन्हा एकदा ठामपणे स्पष्ट केली आहे. पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील आपल्या तात्पुरत्या सदस्यत्वाचा गैरवापर करून जम्मू काश्मीरबाबत चुकीचे दावे पसरवत आहे आणि त्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांचं भान ठेवलं पाहिजे अशी टीका भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश यांनी काल पाकिस्तानवर केली. संयुक्त राष्ट्र महासभेला सादर करण्यात आलेल्या सुरक्षा परिषदेच्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी आसिम इफ्तिखार अहमद यांनी जम्मू काश्मीरचा उल्लेख केला. त्याला प्रत्युत्तर देताना हरीश यांनी हे भाष्य केलं. इराण अमेरिका संघर्षात नव्यानं तणाव निर्माण झाला असून सागरी वाहतुकीला लक्ष्य करणाऱ्या इराणच्या 4 ड्रोनला पाडल्यानंतर अमेरिकन सैन्याने हॉर्मुझच्या समुद्रधुनीजवळील इराणच्या किनारपट्टीवरील रडार यंत्रणांवर हल्ले केले आहेत. या संघर्षात इराणकडून हल्ल्याची योजना असल्याचं लक्षात घेता त्यापासून बचावासाठी गोरुख आणि केशम बेटावरील इराणच्या रडार केंद्रांवर हल्ला केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. मणिपूरच्या कांगकोप्पी जिल्ह्यात काल पुन्हा एकदा हिंसाचार उसळला. अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी आदिवासी बहुल लोईबोल खोल्लेन गावावर हल्ला चढवला. या हल्ल्यात आणि त्यानंतर झालेल्या गोळीबारात एका महिलेसह 3 जणांचा मृत्यू झाला तर अनेक घरं जाळण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अज्ञात गटाशी संबंधित सशस्त्र सदस्यांनी गावावर अचानक हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून तिथं उपस्थित असलेल्या दुसऱ्या सशस्त्र गटाने गोळीबार सुरू केला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्टेल्थ प्रकारातील लढाऊ विमान सुखोई SU-57 भारतात संयुक्त उत्पादन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यातून दोनही देशांमधील मजबूत धोरणात्मक भागीदारी अधोरेखित होते. सेंट पीटर्सबर्ग इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी काल संवाद साधला. एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली आणि संबंधित हार्डवेअरसह इतर महत्वपूर्ण संरक्षण प्रणालीच्या बाबतीत भारतासोबत सहकार्य करण्याची तयारीही पुतीन यांनी दर्शवली आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं सुरू असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद यानं जर्मनीच्या विन्सेंट किमरचा अंतिम फेरीत पराभव करून नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला. हा विजय मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. काल दिवसाची सुरुवात तिसऱ्या स्थानावरून करणाऱ्या प्रज्ञानानंदने क्लासिकल प्रकारात महत्वपूर्ण विजय मिळवून 3 गुण मिळवले आणि एकंदर 18 गुणांसह विजेतेपद निश्चित केलं. गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेली उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचालीसाठी हवामानाची स्थिती अनुकूल आहे अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. मान्सूनचा उत्तर दिशेकडील प्रवास सुरू झाला आहे. उपग्रहाने दर्शवलेल्या अंदाजानुसार केरळ कर्नाटक आणि गोवा किनारपट्टी भागात काल पर्जन्यमानाची स्थिती निर्माण झाली असून हा पट्टा तळ कोकणाच्या जवळ पोहोचल्याचं निदर्शनास येत आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रात मोसमी वाऱ्यांचं आगमन होईल अशी शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2025-26 या आर्थिक वर्षात 7.7% इतका दमदार विकासदर नोंदवणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया अत्यंत भक्कम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. सर्व प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय. गिलगिट बाल्टिस्तान मुद्द्यावरून भारताची पाकिस्तानवर टीका आणि भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद याचा नॉर्वे चेस स्पर्धेत ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, रचना संसद समोर, प्रभादेवी मुंबई, गोखले रोड ठाणे, फडके रोड डोंबिवली आणि बदलापूर.
3: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या पी एन गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
4: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
3: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
4: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
3: आजच भेट द्या पुना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
2: श्रोते हो, आपण एका वेगळ्या प्रकारच्या बांगड्यांची माहिती आज घेणार आहोत. पूना गाडगे आणि सन्स या लोकप्रिय सराफी पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर यांच्याकडून. सर, मागच्या भागात तुम्ही खेळाच्या बांगड्या पाटल्या, पैलू बांगड्या पाटल्या ह्याच्याविषयी माहिती दिली. आज आम्हाला होडी घाट बांगडी किंवा त्याची पाटली कशी असते याविषयी सांगा आणि त्याच्या वजनाविषयी आम्हाला सांगा.
5: बांगड्यांमध्ये आपण आता जसं होडी घाट तुम्ही म्हणताय, तर होडी म्हणजे साधारणपणे मध्य खोलगट आणि अर्धचंद्राकार तसाच काहीसा आकार बांगडीवरती असतो, साधारण 1.5 ते 2 सेंटीमीटर

0: चा तो होडीचा आकार असतो.
1: बर.
0: परत मध्ये रव्याची रेक केली जाते, म्हणजे रवा म्हणजे फार बारीक बारीक जे कण असतात सोन्याचे ते सोल्डर करून रेक केले जाते. परत एकदा एक होडी केली जाते, परत कण केले जातात. आणि असे होड्यांच्या आकाराचे गोलाकार हे सगळे पूर्ण बांगडीभर असतात. तो खोलगट जो आकार असतो तो साधारण 2-2 सेंटीमीटर असतो. प्रत्येक अंतरावरती मी सांगितलं असं रव्याचं हे केलेलं असतं. साधारणपणे एक बांगडी म्हणाल ती तर 12-15 ग्रॅम मध्ये होते आणि त्याचीच पाटली त्याच्याच मॅचिंगची तर ती साधारणपणे 20 ग्रॅम पर्यंत होते. म्हणजे 2 पाटल्या 40 ग्रॅम, त्या 28-50 ग्रॅमच्या 4 बांगड्या साधारणपणे 80 ग्रॅम पर्यंत 2 पाटल्या आणि 4 बांगड्या होऊ शकतात. परत याच्यातही तुमच्या जिव्हाळ्याचा विषय मजुरी म्हणाल तर याच्यातही साधारण 4-5% मजुरी असते. त्यामुळे ज्या आपण मागे 2 बांगड्या पाहिल्या आणि ही पाहिली तर या 3 बांगड्या स्त्रियांना जास्त जिव्हाळ्याचं, कारण याच्यात मजुरी कमी असते आणि दिसायलाही सुंदर दिसतात. त्याचं पॉलिश वगैरे वेगळ्या प्रकारे केलं जातं. याही बांगडीला बाजूनी जी काणस बांगडी असते ती सोल्डर केली जाते, त्याचं इलेव्हेशन दिसावं मधल्या डिझाईनचं याच्याकरता.
1: बरोबर.
0: आणि एक चांगलं डिझाईन त्याच्यामध्ये बनवू शकतो.
1: तुम्ही जेव्हा वर्णन करत होतात तेव्हा आमच्या डोळ्यासमोर आलं की कशी ती होडी घाटाची बांगडी असते आणि किंवा पाटली असते. हे झालं फक्त स्त्रियांच्या बांगड्यांविषयी, पण पुरुषांच्या बाबतीतही काहीतरी असेल, त्यांनाही काहीतरी हातात घालण्यासाठी प्रकार असेल.
0: अजून खूप प्रकार आहेत स्त्रियांच्या बांगड्यांचे, पण तुम्ही म्हणताय म्हणून पुरुषांचं एक मध्ये आपण करू.
1: बर.
0: तर पुरुषांकरता आपण कढी बनवतो.
1: बर.
0: सरदारजी कडं असतं.
1: हो.
0: आता सरदारजी कड्यामध्ये सुद्धा 2-3 प्रकार येतात. एकतर नुसतंच उताराचं वरच्या बाजूनी गोलाकार केलेलं असतं, किंवा ते दोन्ही गोलाकार करताना मध्ये एक सेंटरला त्याला तो गोलाकार कट केला जातो, त्यामुळे एका बाजूला स्लोप दुसऱ्या बाजूला स्लोप आणि मध्ये एक एज अशा प्रकारे केलं जातं. आणि जनरली ही कढी जी असतात ना ती हौसेनुसार पार अगदी 20 ग्रॅम पासून 200 ग्रॅम पर्यंत बनवली
1: जाते,
0: कारण ते क्रेज असते, ते स्टेटस असतं. त्यामुळे काही काही लोक तर 100-150-200 ग्रॅमची पण कढी बनवतात. तर ही सोन्याची कढी बनवणं बेसिकली हा चांदीतल्या दागिना आहे, पण आता तो सोन्यात घडवण्याचा रिवाज सुरू झालाय. तर याला पण मजुरी साधारणपणे 7-8% असते आणि हे हाय पॉलिश असतं, कारण की ते व्यवस्थित स्पार्कल होणं किंवा रिफ्लेक्ट होणं गरजेचं असतं, त्यामुळे त्याला ग्लॉस फिनिशच दिलं जातं. पण त्याच्यामध्ये जेव्हा तिरक्यामध्ये काही काही डिझाईन केली जातात ती मॅट फिनिशमध्ये करून त्याला जरा वेगळा उठाव आणला जाऊ शकतो.
1: अच्छा. मोडक साहेब, होडी घाटाच्या सोन्याच्या बांगड्या, होडी घाटाच्या पाटल्या आणि पुरुषांसाठीचे सोन्याचे कडे या सगळ्यांची रंजक अशी माहिती आज तुम्ही आम्हाला दिलीत. आमच्या श्रोत्यांना ही माहिती नक्कीच आवडली असेल. इतकंच नाही तर आमच्या मैत्रिणी आपल्या पूना गाडगिळ आणि सन्सच्या जवळच्या शोरूमला आजच नक्की भेट देतील असा मला विश्वास वाटतोय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
2: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
3: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
2: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
3: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन.
2: आजच भेट द्या पुना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, रचना संसद समोर, प्रभादेवी मुंबई, गोखले रोड ठाणे, फडके रोड डोंबिवली आणि बदलापूर.

0: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे, ग ग ग ग हे माझा राजा तूर, हे माझा सर्जा तूर, हे हे हे हे हे हे हे।
1: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग #5स्टार हॉटेलची गोष्ट।
0: अज्ञात

0: मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. अनेक देश आर्थिक अनिश्चिततेचा सामना करत असताना भारत जगातील सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपली ओळख टिकवून असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात नोंदवलेल्या 7.7% GDP विकास दराचा उल्लेख करत ही कामगिरी गेल्या 12 वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेनं निर्माण केलेली लवचिकता आणि शक्ती अधोरेखित करते असं त्यांनी नमूद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची ही उल्लेखनीय प्रगती नवनवीन संधी निर्माण करत असून 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षांना बळ देत असल्याचंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बस स्थानकांच्या 200 मीटर परिसरात होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी राज्यभर विशेष अंमलबजावणी मोहीम राबवण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. या मोहिमेअंतर्गत काल 5 जून पासून 15 जूनपर्यंत सर्व विभागांमध्ये संयुक्त तपासणी आणि अंमलबजावणी मोहीम राबवण्यात येत आहे. याबाबतचं परिपत्रक एसटी महामंडळाच्या सुरक्षा आणि दक्षता विभागानं जारी केलं आहे. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठानं अवैध प्रवासी वाहतुकीसंदर्भात दिलेल्या आदेशांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही मोहीम हाती घेण्यात आली असून राज्यातील सर्व एसटी बस स्थानकांच्या 200 मीटर परिसरात खासगी वाहनं उभी करून प्रवासी घेणं किंवा उतरवणं यावर बंदी राहणार आहे. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे. वन विभाग इला फाउंडेशन आणि सामर्थ्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं अकोला जिल्ह्यातील पातूरच्या जंगलात श्रमदानातून वन्य प्राणी आणि पक्ष्यांसाठी मोठ्या पाणवठ्याची निर्मिती करण्यात आली आहे. पर्यावरण दिनानिमित्त राबवण्यात आलेल्या या उपक्रमाअंतर्गत अवघ्या काही तासात 5,000 लिटर पाण्याची व्यवस्था करून वन्यजीवांसाठी महत्वाचा जलस्रोत उपलब्ध करून देण्यात आला. विस्तीर्ण पातूरच्या जंगलातील काही भागांमध्ये पाणवठ्यांची कमतरता जाणवत होती, त्यामुळे अनेकदा वन्य प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळत होते. या पार्श्वभूमीवर हा उपक्रम हाती घेण्यात आला. श्रमदानातून 1 मीटर खोलीचा आणि सुमारे 5 मीटर व्यासाचा पाणवठा अवघ्या 3 तासात तयार करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आज सकाळी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. 2 तासांच्या सामूहिक श्रमदानातून संपूर्ण कार्यालय परिसर स्वच्छ करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील 22 गाव आणि परिसरात काल दुपारी आलेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलं आहे. वीज पत्र्यामध्ये उतरल्यामुळे गोठ्यातील 3 गायी मृत्यूमुखी पडल्या तर गोठा मालक गंभीर जखमी झाला. वादळात शेकडो झाडं उन्मळून पडल्यामुळे लिंबोणीच्या फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. भारतीय बुद्धिबळपटू आणि ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंदनं अंतिम फेरीत जर्मनीच्या व्हिन्सेंट केमरला पराभूत करून प्रतिष्ठित नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. प्रज्ञानानंदनं क्लासिकल प्रकारात विजय मिळवला, त्यामुळे त्यांना पूर्ण 3 गुण मिळाले. या विजयामुळे त्यानं 18 गुणांसह अव्वल स्थान पटकावलं आणि विजेतेपद मिळवलं. प्रज्ञानानंदनं स्पर्धेदरम्यान क्लासिकल सामन्यांमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या मॅग्नस कार्लसनला 2 पराभूत केलं. कोणत्याही युवा बुद्धिबळपटूसाठी ही कामगिरी अत्यंत विशेष मानली जाते. भारतीय विश्वविजेता डी गुकेश देखील या स्पर्धेत सहभागी झाला होता, मात्र तो विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला. आर प्रज्ञानंदच्या कामगिरीबद्दल उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. जागतिक स्तरावरील ही असाधारण कामगिरी त्याच्यातील विलक्षण प्रतिमा आणि अढळ निष्ठेचं फळ आहे. त्याची कामगिरी भारतातील असंख्य युवा बुद्धिबळपटूंना सतत प्रेरणा देत आहे, असं उपराष्ट्रपतींनी सामाजिक माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. हॉकीमध्ये आज जपानमधील काकामिगाहारा इथे होणाऱ्या पुरुषांच्या 18 वर्षांखालील आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना यजमान जपानशी होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3:30 सुरू होईल. यापूर्वी काल दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतानं आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 5-3 अशा गुणफरकात

पराभूत केलं. जपाननं पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मलेशियावर 8-1 असा दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.

0: कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे। ग ग ग ग हे माझा राजा तूर, हे माझा सर्जा तूर, हे हे हे हे हे हे।
1: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधल्याची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन

0: होतोय. म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप.

0: करें जरूर करेंगे। सुनते रहिए आकाशवाणी मुंबई का एफएम रेनबो चैनल। आप हैं मुंबई केंद्र पर और आज आपके साथ इस कार्यक्रम में मैं आपकी दोस्त संतोष। आकाशवाणी एफएम रेनबो।
1: आकाशवाणी मुंबई। संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशातल्या आर्थिक सुधारणा आणि सर्व भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक वृद्धिदर 7.7% पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। पंजाबमध्ये रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी। नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय। आणि नैऋत्य मौसमी पाऊस राज्यात दाखल। गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धिदर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे। 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धिदर 7.1% होता। 2025-26 या आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ उत्पन्न 323 लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे। यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ते 299 लाख कोटी रुपये होतं। गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता। देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे। लोकांचं राहणीमान सुधारणं, व्यवसाय सुलभता आणि युवकांसाठीच्या संधींमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही ते म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले। जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले। काँग्रेस जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। पार्टीच्या मागण्यांऐवजी त्यांच्या समाज माध्यमातल्या खात्यांवर कारवाई केल्यावरून पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली। नीट परीक्षेतल्या पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे। या निदर्शकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच काही शालेय विद्यार्थीही आपल्या पालकांसह सहभागी झाले आहेत। परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेचा निषेध करत याचं उत्तरदायित्व स्वीकारण्याची निदर्शकांची मागणी आहे। सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक यांनीही निदर्शकांना समर्थन देत अभिजित दिपकेला अटक झाल्यास आपण 6 आठवड्यांचं उपोषण करू असा इशारा दिला आहे। निदर्शकांनी शिस्त आणि शांततामय मार्गानं निदर्शनं करावीत असं आवाहन दिपकेनं केलं आहे। दरम्यान अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे। पंजाबमध्ये फिरोजपूर फाजिका इथं आज एक खासगी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले। मृत्युमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातले होते। कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या अस्थिविसर्जनासाठी बियास नदीच्या दिशेनं त्यांची गाडी जात असताना हा अपघात झाला। जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे। दिल्लीमध्ये मालवीय नगर इथं 3 जून रोजी एका हॉटेलमध्ये लागलेल्या आग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी हॉटेलच्या आचाऱ्याला अटक केली आहे। केशव नेगी असं त्याचं नाव आहे। याआधी हॉटेलच्या मालकाला देखील सदोष मनुष्यवध आणि इतर संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। या आगीत 21 जणांचा मृत्यू झाला तर 40 जण जखमी झाले। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतल्या आपल्या तात्पुरत्या सदस्यत्वाचा वापर करून पाकिस्तान जम्मू आणि काश्मीरबाबत खोट्या गोष्टी पसरवत आहे असं भारतानं म्हटलं आहे। जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील हे सत्य पाकिस्तानच्या पोकळ दाव्यांनी बदलणार नाही असं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतले भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश म्हणाले। पाकिस्तानला जबाबदारीनं वागण्याचा सल्लाही त्यांनी दिला। पाकिस्तानचे सुरक्षा परिषदेतले स्थायी प्रतिनिधी असीम इफ्तिकार अहमद यांनी आमसभेत सादर केलेल्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान जम्मू काश्मीरबाबत केलेल्या वक्तव्यांना उत्तर देताना हरीश बोलत होते। अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी वास्तव्यासाठी परदेशी नागरिकांकडून ग्रीन कार्डच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा H1B व्हिसा रद्द करण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या संसदेत मांडण्यात आला आहे। काँग्रेस सदस्य चीप रॉय यांनी यासंदर्भात अमेरिकन व्हाईट कॉलर वर्कर

ऑप्स एक्ट सादर केला. या प्रस्तावित विधेयकात ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग कार्यक्रम देखील रद्द करण्याची मागणी केली असून याअंतर्गत परदेशी विद्यार्थ्यांना पदवीनंतर मर्यादित कालावधीसाठी अमेरिकेत काम करण्याची परवानगी मिळते. आता ही लॉटरी पद्धत बंद करून परदेशी नागरिकांना केवळ प्रतिभेच्या आधारे अमेरिकेत प्रवेश मिळवण्याची तसंच नोकऱ्यांमध्ये अमेरिकेतल्या नागरिकांना प्रथम संधी देण्याची वेळ आली आहे असं या विधेयकात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी आणि आखाती अरब मित्रराष्ट्रांच्या दिशेनं डागलेली क्षेपणास्त्र आणि ड्रोन पाडल्याचा दावा अमेरिकी लष्करानं केला आहे. तसंच इस्लामिक रिपब्लिकच्या किनारपट्टीवरच्या काही रडार यंत्रणांवर देखील हल्ले केले आहेत. मात्र इराणनं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. त्याआधी इराणनं कुवेत आणि बहारीनच्या दिशेनं 7 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली होती. त्यापैकी 6 क्षेपणास्त्र अमेरिकी सैन्यानं रोखली तर 7वं क्षेपणास्त्र लक्ष्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. या घटनेत अमेरिकी जवानांना कोणतीही इजा झाल्याचं वृत्त नाही असं अमेरिकी लष्करानं म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धबंदी करण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती मुळातच तणावपूर्ण असून नव्यानं होत असलेल्या या हल्ल्यांमुळे ती अधिक बिकट बनली आहे. दोन्ही देशांमधला संघर्ष मिटवण्यासाठी करार करण्याच्या उद्देशानं ट्रम्प प्रशासन इराणवरचा दबाव वाढवत असतानाच हे हल्ले प्रतिहल्ले होत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. रशिया आणि युक्रेन संघर्ष समाप्त करण्याच्या हेतूनं या भेटीत काही तोडगा निघू शकेल या उद्देशानं झेलेन्स्की यांनी पुतीन यांना एका खुल्या पत्रातून चर्चेचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र झेलेन्स्की यांच्या पत्रात तितकंसं गांभीर्य आढळलं नाही असं सांगत पुतीन यांनी हा प्रस्ताव फेटाळला. तर पुतीन यांच्या कृतीतून त्यांना हे युद्ध थांबवण्याची इच्छा दिसत नसल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. ओस्लो इथं सुरू असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम विजय मिळवत ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं इतिहास रचला आहे. अंतिम फेरीत त्यानं जर्मनीच्या व्हिन्सेंट केईमरचा पराभव केला. 2013 या स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून भारताच्या विश्वनाथन आनंद आणि विश्वविजेता डी गुकेश यांना हुलकावणी दिलेल्या विजयावर चेन्नईच्या प्रज्ञानंदनं मात्र आज विजयाची मोहर उमटवली. सर्वोत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत प्रज्ञानंदनं 18 गुणांसह गुणतालिकेत आघाडी घेतली. अमेरिकेचा ग्रँडमास्टर वेस्ली सो 17 गुणांसह दुसऱ्या, ॲलिरेझा फायरौझा 15.5 गुणांसह तिसऱ्या तर मॅग्नस कार्लसन 13 गुणांसह चौथ्या स्थानी राहिला. जपानमध्ये ककाबीखरा इथं सुरू असलेल्या 18 वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना यजमान जपानबरोबर होणार आहे. काल झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात जपाननं मलेशियाच्या 8-1 असा मोठ्या फरकानं पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3:30 सुरू होईल. भारताच्या T20 क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून BCCI श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवच्या जागी त्याची निवड झाली आहे. जपान इथं होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. 15 वर्षांच्या वैभव सूर्यमावशीला या भारतीय संघात स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडीत काढला आहे. नैऋत्य मान्सूनचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत संपूर्ण राज्यात नैऋत्य मोसमी पाऊस पडेल असा अंदाज आहे. गेल्या वर्षी तो 25 मे रोजी राज्यात दाखल झाला होता. यंदा 10 जूनपर्यंत मान्सून राज्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तामिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशचा दक्षिणेचा काही भाग तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या आर्थिक सुधारणा आणि सर्व भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पंजाबमध्ये रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू, 22 जण जखमी. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा आर प्रज्ञानंद ठरला पहिला भारतीय. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं.
पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय? तर मग चला दोस्त हो, बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धम्माल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो, बोलू काही।
1: चला दोस्त हो, आयुष्यावर बोलू काही।
2: मंडळी, दुपारचे 2:30 आहेत। चला दोस्त हो, बोलू काही या कार्यक्रमात मी RJ श्वेता सोपारकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते।

श्रोते हो, माणूस हा जसा घड्याळाचा गुलाम असतो तसाच तो सवयीचाही गुलाम असतो. बरोबर ऐकलं तुम्ही, माणूस हा सवयीचा गुलामच असतो. कोणत्याही गोष्टीची एकदा का सवय लागली की ती मोडून काढणं भारी अवघड काम होऊन बसतं. आता चहाचंच बघा, चहा पिणाऱ्या लोकांना सकाळी उठल्याबरोबर तोंड धुतल्या धुतल्या चहा लागतो. काही जण तर चहाचं आंधण गॅसवर ठेवून मग तोंड धुवायला जातात. म्हणजे एकदा का कपभर चहाचं इंधन पोटात गेलं की पोट छान साफ होतं असं त्यांना वाटतं. तीच गोष्ट दुपारच्या चहाची. दुपारी 2:30-3 चहा मिळाला नाही तर डोकं दुखायला लागतं. आणखी एक उदाहरण बघू, व्यायामाचंच बघू आपण. आता 4 दिवस व्यायाम अगदी जोरात जोशामध्ये केला जातो. 5व्या दिवशी थोडी चालढकल केली जाते आणि एकदा का चालढकल केली की आज राहू देना, उद्यापासून नक्की करू हां, असं सर्वसर्वीचं उत्तर देऊन मनाला आपण गप्प करतो. आता बघा, सवय ही 2 प्रकारची असते, एक चांगली एक वाईट. आता आपल्या या वाईट सवयी हळूहळू कशा सोडवायच्या त्याच्या अगदी छोट्या छोट्या छान टिप्स मी आज तुम्हाला देणार आहे, पण या सुंदर अशा गाण्यानंतर.

आता बघा, आपल्यापैकी अनेकांना कोणती ना कोणती वाईट सवय असते, जसं की कामचुकारपणा, आळसपणा, धूम्रपान, मद्यपान, नखं खाणं वगैरे वगैरे. बऱ्याचदा अशा वाईट सवयी आपल्याला आहेत याची जाणीव आपल्याला नसते जोपर्यंत त्याची किंमत चुकवावी लागत नाही. आता अशा सवय सोडवण्याच्या प्रक्रियेतली पहिली पायरी म्हणजे आपल्याला असलेली वाईट सवय ओळखणं आणि मग ती सोडण्याची मानसिक तयारी दाखवणं. सतत चिंता करणं, ताण घेणं, पटकन निराश होणं, कामामध्ये चालढकल करणं, जंक फूड खाणं, पाणी न पिणं किंवा कमी पिणं, समोरच्यावर पटकन ओरडणं, वाद घालत बसणं, प्रत्येक वेळ मीच बरोबर आणि समोरचा कसा चूक असा समज करून घेत राहणं, सतत टीव्ही पाहणं, मोबाईलचा अतिरिक्त वापर, सतत काही ना काही खरेदी करत राहणं, अशा बऱ्याच सवयी. आता या वाईट सवयी कशा लागतात? तर पहिलं म्हणजे ट्रिगर, आपल्या मेंदूला मिळालेला बाह्य संकेत, एखादं दृश्य, वास, भावना, विचार. दुसरं म्हणजे वर्तन, इतरांच्या वर्तनानं दुखावलं जाऊन किंवा रागावल्यानं आपल्या वर्तनामध्ये, स्वभावामध्ये बदल होत असतात. आणि तिसरं म्हणजे आनंद मिळाल्याची भावना, जंक फूड खाण्यातून किंवा कोणतंही व्यसन केल्यावर मिळणारा तात्पुरता आनंद. आणि यामुळे आपल्याला वाईट सवयी लागतात. आता या सवयी कशा सोडवायच्या ते सुद्धा सांगते. एखादी सवय जर आपल्याला सोडायची असेल तर त्याआधी एखादी चांगली निरोगी सवय आपण स्वतःला लावून घेणं सगळ्यात उत्तम. का बरं असं? तर यामुळे काय होईल? तर वाईट सवयीतून मुक्त होताना निर्माण झालेली जी पोकळी आहे ना, ती भरून निघेल. म्हणजे बघा, आज मी चहाऐवजी मस्तपैकी कोकम सरबत, पन्ह, फळांचा रस, मिल्कशेक असं काहीतरी घेईन. आता हे नसेल अशक्य, तर नाहीच बाबा राहू शकत चहाशिवाय. तर आज मी एकच वेळ चहा पिईन किंवा मी अर्धा कपच चहा घेईन. आणि एकापेक्षा अधिक जर वाईट सवयी असतील तर एका वेळेला एकच सवय सोडवण्याकडे आपण लक्ष दिलं तर यशस्वी होण्याची संधीसुद्धा जास्त असते. अजून पण अशा काही टिप्स आहेत आणि मी ते तुम्हाला देणारच आहे, पण त्याआधी ऐकूया हे सुंदर गाणं.

0: नमस्कार, मी ऋषिकेश रानडे.
1: नमस्कार, मी प्राजक्ता रानडे. आपण ऐकत आहोत 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा.

आपल्याला एखादी जेव्हा विशिष्ट सवय लागलेली आहे तर याचा शोध घेऊन त्यावर आपल्याला उपाय करता येईल. म्हणजे बघा, आपल्या ज्या मैत्रिणीमुळे किंवा मित्राला जंक फूड खायची सवय असेल किंवा धूम्रपान किंवा तशी एखादी वाईट सवय असेल तर अशा मित्रमैत्रिणींना टाळलेलंच बरं, नाही का? स्वतःला दोष देणं, मी वाईटच आहे, माझ्याच्याने हे होणारच नाही, असे नकारात्मक विचार करणं आधी थांबवलं पाहिजे. यासाठी आपण आपले कुटुंबीय, आपल्या मित्रमैत्रिणींचा आधार घेऊ शकतो आणि आपण जर सातत्य राखलं तर नक्कीच यशस्वीसुद्धा होऊ शकतो. आणि आपल्याला चांगल्या सवयी लावून घेतल्या तर त्याचे खूप फायदे आहेत, बरं का? जसं की आपण चांगलं आयुष्य तर जगूच शकतो. चांगल्या सवयी असलेले लोक प्रत्येकालाच आवडतात. एखादी व्यक्ती किती श्रीमंत आहे, किती सुशिक्षित आहे किंवा एखाद्याला परीक्षेमध्ये किती चांगले गुण मिळाले आहेत हे महत्त्वाचं नाही, तर त्या व्यक्तीचं वर्तन जर चांगलं नसेल तर लोक त्यांच्यापासून चार हात लांब राहणंच पसंत करतात. यापेक्षा समोरच्याचा विश्वास कधीही न तोडणं, मोजकंच पण स्पष्ट प्रामाणिकपणे बोलण्याची कला अवगत करणं, सर्वांशी आदरानं वागणं, समोरच्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं, सहानुभूती दाखवणं, आपली चूक मान्य करणं, कृतज्ञता व्यक्त करणं, अशा छोट्या छोट्या चांगल्या सवयी आपलं आयुष्य सोपं आणि सुखकर बनवतात. कुठून तरी सुरुवात करायलाच हवी, नाही का?

आणि मंडळी चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ठीक 3 वाजता आपण मराठी बातम्या ऐकाल आणि 3:10 आपली पुन्हा भेट होणारच आहे सप्तरंगी साथ या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देवस्थान जमिनींच्या संदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. श्रेयस अय्यर भारतीय टी ट्वेंटी संघाचा नवा कर्णधार. वैभव सूर्यवंशीचीही भारतीय संघात निवड. सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिनचा विक्रम वैभवनं मोडला. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. देवस्थान जमीन निर्मूलन कायद्याच्या मसुद्याबाबत हिंदू धर्मीय आणि देवस्थान संस्थांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवल्यामुळे

0: मुलन कायद्याचा मसुदा तयार केला होता, मात्र यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप आले असं बावनकुळे म्हणाले. त्यामुळे हा प्रारूप कायदा स्थगित करण्यात आला आहे. याबाबत लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी एक उच्चस्तरीय संयुक्त समिती स्थापन केली आहे. या समितीकडून हरकती मागवल्या जातील. 15 ऑगस्टपर्यंत सर्व हरकतींवर सुनावणी होईल. 15 सप्टेंबरपर्यंत नवा सुधारित कायदा तयार केला जाईल आणि डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात नवा कायदा सभागृहात मांडला जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं.
1: 15 ऑगस्टपर्यंत जे काही सजेशन आले आहेत, सूचना हरकती आल्या आहेत, यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ. 15 ऑगस्टपर्यंत सुनावणी होईल. 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे.
0: नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे यासाठी आपण आग्रही असून यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. नवी मुंबई विमानतळाचं नामकरण दिबा पाटील यांच्या नावाने करून घेऊ असं ते यावेळी म्हणाले.
2: नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे. त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे. केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे. आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ.
0: किल्ले रायगडावर 353वा शिवराज्याभिषेक सोहळा आज उत्साहात साजरा करण्यात आला. 300 वर्षांनंतरही एखाद्या राजासाठी लोक येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक आहे असं युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले. स्वाभिमान, योग्य प्रशासन आणि नागरिकांची सुरक्षा यांवर आधारलेली सुशासन प्रणाली महाराजांनी स्थापन केली होती असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती योजना, शुल्क प्रतिपूर्ती तसंच विविध सोयीसुविधांचा लाभ आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. यासंदर्भातला शासन आदेश सरकारनं काल जारी केला. राज्यातल्या तसंच परराज्यातल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. याशिवाय भविष्यात इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागू होणाऱ्या नव्या शैक्षणिक सवलती आणि योजनाही कोणत्याही स्वतंत्र आदेशाविना मराठा समाजासाठी आपोआप लागू होणार आहेत. बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी एसटी महामंडळ राज्यभर विशेष मोहीम राबवणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. कालपासून 15 जून 2026 पर्यंत सर्व विभागांमध्ये संयुक्त तपासणी आणि अंमलबजावणी मोहीम राबवली जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. याशिवाय व्यापार सुलभता आणि राहणीमान सुलभतेत सुधारणा करण्याच्या हेतूनं देखील विविध पैलूंवर विचारविनिमय झाला. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या जगावर आणि भारतावर उमटत असलेल्या पडसादा विषयी सर्व सदस्यांनी आपलं मत व्यक्त केलं. गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.1% होता. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ उत्पन्न 323 लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे.

पूर्वीच्या आर्थिक वर्षात ते 299 लाख कोटी रुपये होतं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता. देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. लोकांचं राहणीमान सुधारणं, व्यवसाय सुलभता आणि युवकांसाठीच्या संधीमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही, असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले. काँग्रेस जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पार्टीच्या मागण्यांऐवजी त्यांच्या समाज माध्यमातल्या खात्यांवर कारवाई केल्यावरून पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर टीका केली. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी त्यांची मागणी आहे. या निदर्शकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच काही शालेय विद्यार्थीही आपल्या पालकांसह सहभागी झाले आहेत. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेचा निषेध करत याचं उत्तरदायित्व स्वीकारण्याची निदर्शकांची मागणी आहे. दरम्यान अभिजित दिपकेच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. भारताच्या T20 क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून BCCI श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यात तो भारतीय संघाचं नेतृत्व करेल. सूर्यकुमार यादवच्या जागी त्याची निवड झाली आहे. तिलक वर्मा भारतीय संघाचा नवा उपकर्णधार असेल. डिसेंबर 2023 नंतर पहिल्यांदा श्रेयस अय्यरचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. 15 वर्ष 71 दिवस वय असणाऱ्या वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. विराट कोहली जखमी झाल्यामुळे भारत अफगाणिस्तान दरम्यानच्या एकदिवसीय मालिकेत त्याला स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडीत काढला आहे. भारतीय संघात निवड झाली तेव्हा सचिनचं वय 16 वर्ष 205 दिवस होतं. जपानमध्ये ककामिगहरा इथं सुरू असलेल्या 18 वर्षांखालील पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताचा सामना यजमान जपानबरोबर होणार आहे. ओस्लो इथं सुरू असलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम विजय मिळवत ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं इतिहास रचला आहे. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत राज्याचा सर्व भाग नैऋत्य मोसमी पाऊस व्यापेल असा अंदाज हवामान विभागाचा आहे. गेल्या वर्षी 25 मे रोजी मान्सून राज्यात दाखल झाला होता. त्यापूर्वीच्या 4-5 वर्षात 9 ते 25 जून दरम्यान नैऋत्य मोसमी पावसानं राज्यात प्रवेश केला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देवस्थान जमिनींच्या संदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. श्रेयस अय्यर भारतीय T20 संघाचा नवा कर्णधार. वैभव सूर्यवंशीचीही भारतीय संघात निवड. सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिनचा विक्रम वैभवनं मोडला. आणि नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: 70 mm थिएटर असो किंवा स्मार्टफोन स्क्रीन, पडद्यावर दिसणाऱ्या रंजक गोष्टी आणि पडद्यामागच्या सुरस कथा आपलं मनोरंजन करतात आणि काही शिकवतातही. चित्रपट, लघुपट, माहितीपटांसह साहित्य संगीताची सप्तरंगी साथ. दररोज दुपारी 3:05 सप्तरंगी साथ 107.1 MHz FM रेनबो वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.

0: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का देश के सभी एग्जाम वॉरियर्स के लिए विशेष संदेश।
1: जिंदगी परीक्षा के लिए नहीं है, हमारे जीवन को बनाने के लिए शिक्षा एक माध्यम है।
0: परीक्षा से जुड़े किसी भी प्रश्न या समस्या के समाधान हेतु NCPCR द्वारा आयोजित लाइव स्ट्रीमिंग सेशन में विशेषज्ञों से सीधे बातचीत करें, जो कि 23 अप्रैल से लगातार चल रहे हैं। अधिक जानकारी के लिए www.ncpcr.gov.in पर लॉगिन करें।
2: मराठी साहित्याच्या आणि संगीत विश्वाच्या क्षितिजावर आपल्या शब्दांनी चांदणा शिंपडणारी थोर कवयित्री म्हणजे शांता शेळके यांचा आज स्मृतिदिन। भावगीतं, चित्रपटगीतं, कविता आणि ललित लेखनाद्वारे ज्यांनी मराठी मनावर पिढ्यानपिढ्या राज्य केलं त्या आपल्या शांताबाई। गारवामधील थंडावा असो किंवा मनचिंब पावसाळीमधला ओलावा, शांताबाईंच्या शब्दांनी प्रत्येक ऋतूला आणि भावनेला जिवंत केलं। शांता शेळके या मराठीतल्या प्रसिद्ध कवयित्री, गीतकार, लेखिका आणि स्तंभलेखिका होत्या। संस्कृत विषयात MA आणि PhD केलेल्या शांता शेळके यांनी मराठी साहित्य, चित्रपटसृष्टी आणि संगीत विश्वात मोलाचं योगदान दिलं। त्यांच्या लेखनात संस्कार, प्रेम, निसर्ग, जीवनमूल्य आणि मानवी भावना यांचं सुंदर दर्शन घडतं। मराठी वाचकांशी त्यांचं असलेलं नातं अत्यंत जिव्हाळ्याचं होतं। त्यांच्या लेखणीतून साकारलेली सदाबहार गाण्यांचा आस्वाद आज आपण आपल्या सप्तरंगी साथ या कार्यक्रमातून घेणार आहोत। सुरुवात करूया तुमच्या माझ्या आवडीच्या शांता शेळकेंच्या या सुंदर अशा गीतापासून।

कविता, गीतं, चित्रपट गीतं, कथा, कादंबरी, बालसाहित्य अशा विविध साहित्य प्रकारात शांताबाईंची जवळपास 100 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. वर्षा हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. रूपसी, तोच चंद्रमा, गोंदण, अनोळख, कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती, जन्म जान्हवी, चित्रगीतं, पूर्वसंध्या, इत्यर्थ हे त्यांचे इतर काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. मुक्ता, गुलमोहर, प्रेमिक, काच कमळ, सवाष्ण, अनुबंध, बासरी, कविता करणारा कावळा, सागरिका हे कथासंग्रह, विजली ज्योत, नरराक्षस, पुनर्जन्म, धर्म, ओढ, स्वप्नतरंग, कोजागिरी, मायेचा पाझर या कादंबऱ्या, शब्दांच्या दुनियेत, आनंदाचं झाड, धूळपाटी, पावसाआधीचा पाऊस, एक पाणी, वडीलधारी

माणसं संस्मरणं, मदरंगी सांगावेसे वाटले म्हणून हे ललित लेखन अशी त्यांची साहित्य संपदा प्रकाशित झाली. धूळपाटी हे त्यांचं आत्मपर लेखन आहे. तालपुष्कर, आंधळ्यांचे डोळे, औट घटकेचा राजा, चौघे जणी, गाठ पडली ठकाठका, गवती समुद्र, आंधळे, गाजलेले विदेशी चित्रपट, पाण्यावरच्या पाकळ्या, मेघदूत असे अनेक अनुवादही शांताबाईंनी केले आहेत आणि आज मी त्यांची सुंदर सुंदर गाणी मी तुम्हाला ऐकवणार आहे. आता आपण ऐकूया शांता शेळके यांची रचना असलेलं, यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं, अरुण दाते यांनी गायलेलं हे सुंदर गीत असेन मी नसेन मी.

0: अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे ग ग ग ग माझा राजा तूर माझा सरजा तूर हे हे हे
1: हे हे। तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधल्याची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट।
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर।
3: कष्ट ने हे मुंबई घडताना।
4: अनेक साहित्य प्रकारात विहार करूनही शांताबाईंचं पहिलं आणि खरं प्रेम हे कवितेवरच होतं। हळुवार भाव कवितेपासून नाट्यगीतं, भक्तिगीतं, कोळीगीतं, बालगीतं, चित्रपटगीतं, प्रासंगिक गीतं अशा विविध रूपातनं त्यांच्या कविता आपल्याला भेटतात। रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी सारख्या लावणी लिहिणाऱ्या शांताबाई या मराठीतल्या पहिल्या स्त्री लावणीकार होत्या। शांताबाई BEd पहिल्या वर्षात असताना म्हणजे 1941 त्यांची पहिली कविता शालापत्रक मासिकात छापून आली। तीही काहीशी बालगीत या स्वरूपात। एकीकडे अनेक कवींच्या, विशेषतः माधव जुलियन यांच्या काव्याचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता, त्यामुळे सुरुवातीला त्या वळणाची शब्दबंबाळ कविताच त्या लिहित राहिल्या। पण गोंधळपासून शांताबाईंची कविता कोणाच्याही अनुकरणापासून दूर असलेली कविता म्हणून शांताबाईंच्या कवितेला नवा चेहरा मिळाला। त्यांची कविता अधिकाधिक अंतर्मुख, चिंतनशील आणि प्रगल्भ होत गेली। बालपणाच्या सुखद आठवणी, प्रेम, वैफल्य, मानवाच्या अपुरेपणाचा वेध, एकाकीपणा, मनाची हुरहुर, सृष्टीची दृढता, गूढता, हे सारं काव्यविषय गोंधळपासून पुढील कवितेत अधिक प्रगल्भपणे प्रतिमारूप येतात। वृत्तबद्ध कविता जशी त्यांनी लिहिली तेवढ्याच सहजतेने त्यांनी गीतं, बालगीतं, मुक्तछंद रचनासुद्धा केल्या। हृदयनाथ मंगेशकरांनी चाली दिलेली सर्वात गाजलेली लोकप्रिय गीत म्हणजे वादळ वारं सुटलं ग, वल्हव रे नाखवा, राजा सारंगा। जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेल्या वासवदत्ता आणि हे बंध रेशमाचे या दोन्ही नाटकांसाठी शांताबाईंनी गाणी लिहिली। अशा प्रकारे कवितेच्या विविध रूपात, विविध लेखन प्रकारात त्या रमलेल्या होत्या।

0: बुद्धिबळातला आनंद फार मोठा आहे. तसाच आनंद मराठी गाणी गप्पा आणि मुलाखतीतूनही मिळतो. त्यासाठी ऐकत रहा आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.
1: मंडळी, कार्यक्रम सुरू आहे सप्तरंगी साद आणि आज आपण बोलत आहोत शांता शेळके यांच्याविषयी. संतांच्या काव्यातली सात्विकता, पंडितांच्या काव्यातली विद्वत्ता आणि शाहिराच्या काव्यातली ललित मधुर उन्मादकता शांता शेळके यांच्या कवितेमध्ये पाहायला मिळते. शांतांची यांच्या कथा या त्यांनी बालपणी अनुभवलेल्या ग्रामीण जीवनाचं शब्दचित्र आहे. प्रौढ वयात अनुभवलेले शहरी जीवनातले अनुभव नंतर त्यांच्या कथेमध्ये आले. मनोविश्लेषण किंवा धक्कातंत्र या निवेदन शैलीचा वापर न करता अगदी सहज रोजच्या अनुभवाप्रमाणे त्यांच्या कथा अभिव्यक्त होतात. हीच बाब त्यांच्या ललित लेखनाबद्दल सुद्धा सांगता येते. रोजच्या दैनंदिन अनुभवाला एक मानवी वैश्विक स्तर देऊन त्यांनी ललित लेखन केलं. मानवी जीवनाकडे बघण्याची कुतूहलपूर्ण दृष्टी, मानवी स्वभावाविषयीची उत्सुकता या पोटी मिळालेले अनुभव अतिशय चिंतनशीलतेतून शांता शेळके यांनी त्यांच्या ललित लेखनातून मांडले आहेत. अनुवादित कृतीला स्वतंत्र निर्मितीच्या जवळपास नेण्याची दृष्टी ठेवून अनुवादातून जवळजवळ पुनर्निर्मितीचा आनंद मिळावा या गांभीर्यानं शांता शेळके यांनी त्यांचं अनुवाद कार्यसुद्धा केलं आहे. आणि आता आपण ऐकूया शांताबाईंनी रचलेली आशा भोसले यांच्या आवाजातली एक फक्कड लावणी.

हाय नमस्कार, मी अंकुश चौधरी. आपण ऐकत आहोत 107.1 MHz वर FM रेनबो. दिवसाची संगीतमय सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. ऐकत रहा आणि आनंद घ्या.

सौंदर्यदृष्टी, रसिकता, मानवी मनोभूमिका आणि सहजता हे शांता शेळके यांच्या साहित्याची वैशिष्ट्य. अवतीभोवतीचा सामाजिक सांस्कृतिक अवकाश त्यांनी याच सौंदर्यदृष्टीतून आणि सहजतेतून अभिव्यक्त केला. डेक्कन बालमित्र मंडळाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार, कॉन्टिनेंटल प्रकाशनचा कुसुमाग्रज पुरस्कार, ग. दि. माडगुळकर पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. 1996 आळंदी इथं भरलेल्या 69व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलं. शांताबाईंनी मराठी सिनेमा आणि नाटकांसाठी 300 अधिक गीतं लिहिली. ज्यांना लता मंगेशकर, आशा भोसले आणि किशोरी आमोणकर यासारख्या दिग्गज गायिकांनी स्वरबद्ध केलं. त्यांच्या काही लोकप्रिय गीतांमध्ये आत्ता आपण ऐकलेली रेशमांच्या रेघांनी, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, जे वेड मजला लागले, कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती यांचा समावेश आहे. त्याने डॉक्टर वसंत अवसर या टोपण नावानेही गीतं लिहिली. त्यांच्या गीतांमध्ये लावणी, कोळी गीतं आणि भक्तिगीतं यासारख्या अनेक प्रकारांचा समावेश आहे. कथा, कादंबरी आणि ललित लेखनाबद्दल बोलायचं तर त्यांनी कथा, कादंबरी इथेही आपली छाप सोडली. शांता शेळके यांनी अनेक साहित्यिक आणि सामाजिक संस्थांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. ते केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ आणि राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्य होत्या, जे त्यांच्या साहित्यिक कर्तृत्वाचा हा मोठा सन्मान होता. शांता शेळके यांच्या साहित्यिक योगदानासाठी त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. तात्यासाहेब केळकर सुवर्ण पदक, नाची केळकर चिपळूणकर पुरस्कार, सूर सिंगार केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रगीत पुरस्कार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुरस्कार.

पुरस्कार, गदिमा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आलेला आहे. शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार आणि कवयित्री शांता शेळके पुरस्कार असे पुरस्कार आता त्यांच्या नावानं देण्यात येतात. शांता शेळके यांनी आपलं संपूर्ण आयुष्य साहित्य आणि शिक्षणाला वाहिलं. त्यांचं व्यक्तिमत्व सौम्य, संवेदनशील आणि विचारशील होतं. आणि आता आपण ऐकूया शांता शेळके यांनी लिहिलेलं, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं, आशा भोसले यांच्या आवाजातलं हे सुंदर गाणं.

शांता शेळके यांच्या साहित्याची खासियत म्हणजे त्यांची सहज, सौंदर्यपूर्ण आणि मानवी भावनांना स्पर्श करणारी शैली. त्यांनी मानवी जीवनाकडे कुतूहलपूर्ण आणि संवेदनशील दृष्टिकोनातून पाहिलं आणि ते आपल्या लेखनातून व्यक्त केलं. त्यांचं साहित्य आजही नव्या पिढीला प्रेरणा देत राहील. त्यांच्या साहित्यानं मराठी मनाला एक अनोखी भावनिक आणि सांस्कृतिक ओळख दिली आहे. शांताबाईंच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन. आणि मंडळी, सप्तरंगी साथ या कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ठीक 3:58 तुम्ही मराठी ठळक बातम्या ऐकाल आणि त्यानंतर ठीक 4 आपली पुन्हा भेट होणारच आहे सांजेच्या पारी या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

0: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग #5star हॉटेलची गोष्ट।
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर। कधी

0: ठळक बातम्या. देवस्थान जमीन इनाम निर्मूलन कायद्याच्या मसुद्याबाबत हिंदू धर्मीय आणि देवस्थान संस्थांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवल्यामुळे हा प्रारूप कायदा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. किल्ले रायगडावर 353वा शिवराज्याभिषेक सोहळा आज उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यात इतरत्रही यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. भारताच्या T20 क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून BCCI श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यात तो भारतीय संघाचं नेतृत्व करेल. सूर्यकुमार यादवच्या जागी त्याची निवड झाली आहे. तिलक वर्मा भारतीय संघाचा नवा उपकर्णधार असेल. 15 वर्ष 71 दिवस वय असणाऱ्या वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत राज्याचा सर्व भाग नैऋत्य मोसमी पाऊस व्यापेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
1: मनातल्या मनातले कधी तुला कळायचे, वाटते का तुला पुन्हा मला छळायचे. नमस्कार, मी जयदीप बगवाडकर. आपण ऐकत आहात 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: गावाचं कितीही मोठं टाउन झालं तरी असतो मनात एक गप्पा. सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी मारूया गावाकडच्या गप्पा. शनिवारी घेऊ नाट्यसंगीताचा आस्वाद, मंगळवारी आणि रविवारी देऊ भावगीतांना दाद. सांजेच्या पारी दररोज संध्याकाळी 4 वाजता 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. सांजेच्या पारी.
2: नमस्कार मंडळी, सांजेच्या पारी या कार्यक्रमात मी RJ श्वेता सोपारकर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते.

नाट्यसंगीत या दोन शब्दांमध्ये महाराष्ट्राच्या संगीताचा संपूर्ण इतिहास दडलेला आहे. अण्णासाहेब किर्लोस्कर, मास्टर दीनानाथ मंगेशकर, बालगंधर्व जितेंद्र अभिषेकी, पंडित वसंतराव देशपांडे अशा मातब्बर मंडळींनी नाट्यसंगीताला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. त्यांनी गायलेली कित्येक नाट्यपदं अशी आहेत ज्यांची गोडी कितीही ऐकली तरी कमीच होत नाही. नाट्यसंगीत विश्वातला असाच एक हिरा म्हणजे प्रख्यात मराठी संवादिनी वादक, संगीत रचनाकार, नट आणि साहित्यिक गोविंदराव सदाशिव टेंबे. कालच त्यांचा जन्मदिन होता. मराठी संगीत रंगभूमीवरील अनेक नाटकांना त्यांनी संगीत दिलंय. अयोध्येचा राजा या मराठीतल्या पहिल्या बोलपटात त्यांनी प्रमुख भूमिका केली होती. मराठी संगीत नाटकांच्या इतिहासातला एक उत्कृष्ट कलाकार, संगीतकार आणि महाराष्ट्राच्या संगीत इतिहासातील सर्वोत्कृष्ट पेटीवादक, चंद्रिका ही जणू, शूरा मी वंदिले यासारख्या उत्तमोत्तम गाण्यांना त्यांनी संगीत दिलं. नारायण सीताराम फडक्यांनी तर त्यांना मराठी नाट्य संगीताचा शिल्पकार असं म्हटलंय. बालगंधर्व ज्यांना आपले गुरु मानायचे असेही आपले गोविंदराव. गोविंदरावांचा जन्म 5 जून 1881 साली कोल्हापुरात झाला. अगदी बालवयातच ते संगीताकडे आकर्षित झाले. ते बहुतांशी स्वतः शिक्षित पेटीवादक होते. गोविंदराव देवल क्लबला स्वतःच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील जडणघडणीचं ते श्रेय देतात. गोविंदरावांनी भास्करबुवा खले यांच्याकडून कला आत्मसात केली. जयपूर घराण्याचे अल्लादिया खा साहेब यांच्याकडून वास्तविक त्यांनी कधीच शिक्षा घेतली नाही, पण तरीही गोविंदराव खा साहेबांना आपले गुरु मानायचे. गोविंदराव भास्करबुवा भोखले यांना साथ द्यायचे आणि बहुतांशी पेटीचा एक पत्री प्रयोगही करायचे. गोविंदरावांनी

0: काहू मुंबई बंदर उमदा कोट्यवधी फिरतात जहाजे अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे ग ग ग ग हे माझा राजा तूर हे माझा सरजा तूर हे हे हे हे हे हे
1: तर श्रोते हो तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधल्याची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय. म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप

छोट्या गोविंदाला लहानपणापासूनच स्वरांचा नाद होता. अनेक भजनी आणि कीर्तनकार मंडळी त्यांच्या घरी निवासाला येत असल्यानं गोविंदराव त्यांच्या बहुतेक कार्यक्रमांना हजेरी लावायची. भजन कीर्तनातल्या शब्दांपेक्षा गोविंदराव टेंब्यांचं लक्ष हार्मोनियमच्या काळ्या पांढऱ्या पट्ट्यांमधून येणाऱ्या स्वरांकडे असायचं. या कुतूहलापोटीच ते हार्मोनियम शिकले. कोल्हापूरच्या महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करून वकिली करणाऱ्या गोविंदरावांनी तो व्यवसाय सोडून दिला आणि ते नाटक मंडळीमध्ये सामील झाले. गंधर्वांची रंगभूमी सुरुवातीला भास्करबुवा वखले यांच्या नादमाधुर्यानं नटलेली होती. त्यांच्यानंतर ती परंपरा गोविंदराव टेंब्यांनी सुरू ठेवली. आपल्या पेटी वादनातून गोविंदरावांनी अनेक शास्त्रीय चीजा आणि चालींना स्वरबद्ध केलं. त्यातून एका नव्या विश्वाची उभारणी झाली. मानापमान नाटकातल्या गीतांना दिलेल्या चाली अजूनही लोकप्रिय आहेत. गोविंदरावांनी कोल्हापूर इथं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतलं आणि काही वर्ष वकिलीसुद्धा केली. 1917 त्यांनी स्वतःच्या शिवराज नाटक मंडळी या संगीत नाटक मंडळीची स्थापना केली. यासाठी त्यांनी नवी नाटकं लिहिली, पदं रचली आणि संगीतही दिलं. धैर्यधर, मानापनातमधलं विद्याहरणमधलं कच आणि मृच्छकटिकमधलं चारुदत्त या त्यांच्या काही प्रमुख गाजलेल्या भूमिका आहेत.

0: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग #5star हॉटेलची गोष्ट।
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर। कधी

नाटकाला संगीत देण्याच्या निमित्तानं त्याने रागदारी संगीत, ठुमरी बाज इत्यादी पहिल्यांदाच संगीत रंगभूमीवर आणलं. 1930 सुमाराला त्याने चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं आणि प्रभात, इम्पिरियल, ईस्ट इंडिया, नटराज या संस्थांच्या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या. संवाद

लेखन, गीतरचना आणि संगीत दिग्दर्शन या क्षेत्रातही प्रशंसनीय अशी कामगिरी केली. मराठी संगीत नाटकांच्या इतिहासातील एक उत्कृष्ट कलाकार, संगीतकार, सर्वोत्कृष्ट पेटीवादक म्हणून गोविंदराव टेंबे ओळखले जातात. गोविंदराव टेंबे उत्कृष्ट टेनिसपटूसुद्धा होते. त्यांनी सर्कसचे मॅनेजर म्हणूनसुद्धा काम पाहिलं होतं. त्यांनी 22 श्रुती वाजवता येईल अशी एक वेगळी पेटीसुद्धा बनवली होती. पटवर्धन हे त्यांच्या एका नाटकाचं नाव. त्यातलं तारिणी नववसन धारिणी हे पद अजूनही लोकप्रिय आहे. माझं जीवन विहार या आपल्या पुस्तकात गोविंदराव टेंबे यांनी आपल्या आयुष्याचा आढावा घेताना ते असं म्हणतात, मी आज यावेळी माझ्या आयुष्याचा आढावा घेत असताना मला असं दिसून आलंय की लाभ, हानी, दुःख, सुख, यशापयश इत्यादी महत्त्वाच्या प्रसंगांपासून तो नित्याच्या शुल्लक गोष्टींपर्यंत प्रत्येक बाबतीत यशाच्या शैल शिखरावरून मी निराशेच्या खोल गर्तेत आदळायचं आणि अचानक इथून पुन्हा मला कोणीतरी अज्ञात शक्तीनं शिखरावर आणून बसवायचं. अशा सततच्या अनुभवांमुळे बुद्धीच्या टोचणीविरुद्ध देखील माझा परमेश्वरावरचा विश्वास अढळ राहिला आहे. आचारात मी नास्तिकातला नास्तिक आहे आणि विचारांमध्ये भावी पिढ्यांच्याही पुढे आहे. मात्र पुरातन आचार विचारांना केवळ पुरातन म्हणून लाथाडायचं ही माझी वृत्ती नाही. परमेश्वर आहे की नाही याविषयीची मी पंचायत करत नाही, पण तो मजेने मला खाली पाडतो, माझी धडपड पाहतो आणि मी हताश झाल्यानंतर कारुण्याच्या एका कटाक्षानं मला वर काढतो. ही एकच भावना माझ्या दृढमूल झालेली आहे आणि कोणत्याही कारणानं ती मुळातून यत्किंचितही सुटलेली नाही. अर्थात या विश्वासामुळे मी कोणत्याच गोष्टीचा विधिनिषेध मानित आलेलो नाही. जे जे प्राप्त होईल ते ते भोगायचं, त्याच्या परिणामाचा विचार करायचा नाही, मग तो परिणाम इष्ट असो वा अनिष्ट. यामुळे कोणाचंही बरं केलं हा अहंभाव नाही, किंवा कोणाचं वाईट व्हावं आणि माझंच बरं व्हावं ही आतून रुखरुखसुद्धा नाही. मनात आलेली गोष्ट योग्यच असणार तेव्हा ती करायची, मग ती बरी असो किंवा वाईट असो. वाईट असेल तर त्यातून ईश्वर इच्छेने आपोआप मुक्तता होईलच, तोपर्यंत ती मला मानवतेच. चांगल्या वस्तूला मी मुकलो तर त्याहीपेक्षा अधिक चांगली वस्तू मला मिळणार आहे अशीही खात्री ठेवायची. आणि ती केवळ अंधविश्वासाची खात्री नाही तर अनुभवाची खात्री. या मीमांसेनंतर माझ्या वरवर दिसणाऱ्या बेपर्वा आणि बेगुमान बेछोट वृत्तीची तरफदारी करण्याचं क्वचितच कारण पडेल.

नमस्कार, मी इला भाटे. 107.1 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी, मराठी गीत संगीताची सुरेल मेजवानी.

नाट्यसंगीताचा इतिहास पाहिला तर एक प्रकारची वैचारिक भूमिका आपल्याला त्यामध्ये दिसते. नाट्य ही कलांचा संगम होणारी कला आहे आणि स्वतंत्रपणे कला म्हणता येणाऱ्या संगीतादी कला नाट्याबरोबर सुद्धा आल्या की नाट्य आणि संगीत या दोन्हीच्या स्वरूपामध्ये बदल होतो. किर्लोस्कर युगात केवळ रागसंगीतावर अवलंबून न राहता गद्यापासून ते निखळ रागसंगीतापर्यंतच्या सर्व पायऱ्यांवर हे नाट्यसंगीत आपल्याला दिसतं. प्रसंगानुरूप संगीत, पात्रानुसार संगीत, कथानकाला साजेश संगीत अशा अनेक भूमिका ते यशस्वीपणे पार पडताना दिसतं. रागद्वारे संगीताची अभिरुची निर्माण करणं हा या संगीताचा उद्देश दिसतो. स्वाभाविकता, साधेपणा हे या संगीताचे प्रमुख गुण आहेत. किर्लोस्कर युगातील संगीत सौभद्रसारखी नाटकं संगीतिकेच्या सर्वात जवळ पोहोचतात आणि शारदासारखे देवलांचं नाटक किर्लोस्कर युगाच्या प्रवृत्तीचा निर्देश करते हे सुद्धा आपल्याला दिसून येतं. आणि अजूनही आपण खूप छान छान अशी नाट्यगीतं ऐकत राहणार आहोत.

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीला दिलेली देणगी आहे असं मानलं जातं. विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीचा श्रीगणेश केला तर संगीत नाटकाचा लौकिक अर्थानं प्रारंभ अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या

संगीत शाकुंतल या नाटकानं झाला. यानंतर सौभद्र, रामराजवियोग, द्रौपदी, विद्याहरण, शारदा, स्वयंवर, मानापमान, भंगले स्वप्न महाराष्ट्रा, संशय कल्लोळ, एकच प्याला अशा संगीत नाटकांची परंपराच सुरू झाली. 1880 ते 1930 हा संगीत नाटकांच्या आणि पर्यायानं नाट्यसंगीताचा सर्व अर्थांनी सुवर्णकाळ होता. डिसेंबर 1916 संगीत स्वयंवर रंगभूमीवर आलं या नाटकात 39 रागांचा वापर करून बांधलेली 55 नाट्यगीतं होती. या कालखंडात गाणी पुढे आणि नाटक मागे अशी परिस्थिती होती. 1942 रंगभूमीवर आलेल्या संगीत कुलवधू या नाटकाद्वारे मास्टर कृष्णराव यांनी ही परिस्थिती बदलली आणि नाट्यपदांना भावगीतांच्या वळणानं जाणाऱ्या चाली दिल्या. 1960 पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी नाट्यपदांमध्ये सुगम संगीताला प्राधान्य दिलं. यामुळे नाटकात ताना मारून गाणारे नट सुगम संगीत गायला लागले. 1970 बशीर मोमीन कवठेकर यांनी भंगले स्वप्न महाराष्ट्र या त्यांच्या दमदार ऐतिहासिक नाटकात कथानकाला अनुसरून लावणी प्रधान संगीत रचनेला प्रयोग केला. अशीच आपण सुंदर सुंदर नाट्यगीतं अजूनही आपण ऐकणार आहोत.

आणि मंडळी, सांजेच्या पारी या कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पहाटे 5 ते 8 आरजे गणेश आसवल आणि दुपारी आरजे अश्विनी तुमच्यासोबत असेल. तेव्हा आता मला जायची अनुमती द्या. पुन्हा भेट लवकरच होईल. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

श्रोतेहो नमस्कार, मी शैलेश मोहिते. ऐकूयात काही ठळक घडामोडी. देवस्थान जमीन इनाम निर्मूलन कायद्याच्या मसुद्याबाबत हिंदू धर्मीय आणि देवस्थान संस्थांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवल्यामुळे हा प्रारूप कायदा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. किल्ले रायगडावर 353 शिवराज्याभिषेक सोहळा आज उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यात अन्यत्रही शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे. 2024-2025 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 7.1% होता. ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत. त्यानुसार पिशवीतल्या तेलाचं लिटरमध्ये माप आणि त्याचं ग्रॅममध्ये वजन लिहिणंही बंधनकारक असेल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. यात न्यायमूर्ती निवेदिता मेहता, प्रफुल्ल खुबळकर, रोहित जोशी, अद्वैत सेठना आणि प्रवीण पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळकोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत राज्याच्या सर्व भाग नैऋत्य मोसमी पाऊस व्यापेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग #5star हॉटेलची गोष्ट।
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ॲप वर।

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.

0: आकाशवाणी नागपूर संस्कृती बेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देवस्थान जमिनींच्या संदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन. गडचिरोली इथल्या विमानतळ भूसंपादन प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती. शेतकऱ्यांना मंत्री आशिष जयस्वाल यांचं लेखी आश्वासन. आणि विदर्भात आज आणि उद्या वादळी पर्जन्यमानाचा ऑरेंज अलर्ट. आता सविस्तर बातम्या. देवस्थान जमीन निर्मूलन कायद्याच्या मसुद्याबाबत हिंदू धर्मीय आणि देवस्थान संस्थांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवल्यामुळे हा प्रारूप कायदा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते.
1: या ठिकाणी महत्वाचं आहे की आपल्याला काही करून देवस्थान इनाम जमिनीचा कायदा करून देवस्थानाचे हक्क प्रस्थापित करणे आणि देवस्थानला मजबूत करणे आणि ज्या ठिकाणी सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचे निकाल आहेत त्या निकालाचे आधार घेऊन प्रायव्हेट प्रॉपर्टी झालेल्या देवस्थानच्या त्याबद्दल वेगळा विचार सरकार करणार आहे.
0: राज्यात 5.5 लाख हेक्टर देवस्थानच्या जमिनी आहेत. यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे. त्यामुळे या जमिनी सुरक्षित करण्यासाठी सरकारनं देवस्थान जमीन निर्मूलन कायद्याचा मसुदा तयार केला होता. मात्र यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप आले असं बावनकुळे म्हणाले. त्यामुळे हा प्रारूप कायदा स्थगित करण्यात आला आहे. याबाबत लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी एक उच्चस्तरीय संयुक्त समिती स्थापन केली आहे. या समितीकडून हरकती मागवल्या जातील. 15 ऑगस्टपर्यंत सर्व हरकतींवर सुनावणी होईल. 15 सप्टेंबरपर्यंत नवा सुधारित कायदा तयार केला जाईल आणि डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात नवा कायदा सभागृहात मांडला जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं. किल्ले रायगडावर 353 शिवराज्याभिषेक सोहळा आज उत्साहात साजरा करण्यात आला. 300 वर्षांनंतरही एखाद्या राजासाठी लोक येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक आहे असं युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान नागपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक महाल इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करून मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आलं. सामूहिक शिवस्तुती आणि शिवपारायण देखील करण्यात आलं. शिवराज्याभिषेक महिला मुद्रापथक तसंच शिवकालीन प्रात्यक्षिके यावेळी सादर करण्यात आली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख व्याख्याता म्हणून प्रसिद्ध शिवव्याख्याता अॅडव्होकेट वैष्णवी हागोणे प्रकुलगुरू डॉ महेंद्र ढोरे उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शुभम पाचखंडे लिखित पुस्तकाचं विमोचन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. याशिवाय व्यापार सुलभता आणि राहणीमान सुलभतेत सुधारणा करण्याच्या हेतूनं देखील विविध पैलूंवर विचारविनिमय झाला. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या जगावर आणि भारतावर उमटत असलेल्या पडसादांविषयी सर्व सदस्यांनी आपलं मत व्यक्त केलं. दरम्यान गेल्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% असेल असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं वर्तवला आहे. 2024-25 या

0: आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.1% होता. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ उत्पन्न 323 लाख कोटी रुपये असेल असा अंदाजही सरकारनं वर्तवला आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ते 299 लाख कोटी रुपये होतं. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता. देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढा मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. लोकांचं राहणीमान सुधारणं, व्यवसाय सुलभता आणि युवकांसाठीच्या संधींमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कुठेही कमी पडणार नाही असंही ते म्हणाले. बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी एसटी महामंडळ राज्यभर विशेष मोहीम राबवणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. कालपासून 15 जून 2026 पर्यंत सर्व विभागांमध्ये संयुक्त तपासणी आणि अंमलबजावणी मोहीम राबवली जाणार आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: गडचिरोली तालुक्यातील प्रस्तावित विमानतळ आणि चामोर्शी तालुक्यातील स्टील प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती देण्यात येत असल्याचं लेखी पत्र सहपालकमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी 2 दिवसापासून सुरू केलेलं ठिय्या आंदोलन शुक्रवारी रात्री थांबवलं. विमानतळ तसंच जेएसडब्ल्यूच्या स्टील प्रकल्पासाठी एमआयडीसी अंतर्गत करण्यात येत असलेल्या भूसंपादनाविरोधात मागील 2 दिवसापासून हजारो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनाची दखल घेत राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी काल आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलक शेतकऱ्यांशी रात्री उशिरापर्यंत चर्चा केली. यावेळी त्यांनी विमानतळ भूसंपादनासंदर्भातील पुढील प्रक्रिया सध्या तात्पुरती स्थगित करण्यात येत असल्याचं जाहीर करत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल असं आश्वासन दिलं. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचं लेखी पत्रही त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना दिलं. त्यानंतर आंदोलकांनी आपलं आंदोलन थांबवलं. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाचं आज महाराष्ट्रात आगमन झालं. तळ कोकणात आज मान्सून दाखल झाला. साधारण 20 जूनपर्यंत राज्याचा सर्व भाग नैऋत्य मोसमी पाऊस व्यापेल असा अंदाज हवामान विभागाचा आहे. गेल्या वर्षी 25 मे रोजी मान्सून राज्यात दाखल झाला होता. त्यापूर्वीच्या 4-5 वर्षात 9 ते 25 जून दरम्यान नैऋत्य मोसमी पावसानं राज्यात प्रवेश केला होता. दरम्यान नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं उद्या विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तुरळक पावसाची शक्यता वर्तवली असून या जिल्ह्यासाठी येलो अलर्ट घोषित केला असून परवा यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर या ठिकाणी ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती योजना, शुल्क प्रतिपूर्ती तसंच विविध सोयीसुविधांचा लाभ आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. यासंदर्भातला शासन आदेश सरकारनं काल जारी केला. राज्यातल्या तसंच परराज्यातल्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. याशिवाय भविष्यात इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागू होणाऱ्या नव्या शैक्षणिक सवलती आणि योजनाही कोणत्याही स्वतंत्र आदेशाविना मराठा समाजासाठी आपोआप लागू होणार आहेत. विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. नगरसेवकांना लाखो रुपयांची ऑफर देण्यात आल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू असून काही ठिकाणी 5 ते 15 लाख रुपयांपर्यंत व्यवहार झाल्याच्या चर्चा आहेत. या पैशांचा स्रोत काय, पैसे देणारे आणि घेणारे कोण याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. ओबीसी समाजाविषयी सरकारची भूमिका अन्यायकारक आणि भेदभावपूर्ण असल्याचा आरोप करताना वडेट्टीवार म्हणाले की निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाची मतं मागायची आणि सत्तेत आल्यानंतर त्यांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करायचं हे सरकारचं धोरण बनलं आहे. राज्यातील ओबीसी, भटक्या विमुक्त आणि इतर मागास घटकांची लोकसंख्या मोठी असतानाही त्यांना अपेक्षित शैक्षणिक आणि आर्थिक सवलती दिल्या जात नाहीत. मराठा समाजाला सवलती देण्यास आमचा विरोध नाही, मात्र ओबीसी समाजाच्या लोकसंख्येचा विचार करून त्यांना सवलती, शैक्षणिक सुविधा दिल्या पाहिजेत अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उद्या रविवार 7 जून रोजी दुपारी 4 वाजता मेहकर बसस्थानक इथं बसस्थानकाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे. त्यांच्यासोबत गृहराज्यमंत्री योगेश कदमही उपस्थित राहतील. राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं सुलभ आणि पारदर्शक पद्धतीनं उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाद्वारे खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली प्रमाणित बियाणे आता महाडीबीटी पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन तात्काळ अर्ज करावेत असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना विविध पिकांची गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग, बाजरी आणि कापूस या प्रमुख पिकांचा समावेश आहे। तसंच या कार्यक्रमांतर्गत राज्यभरात तब्बल

2 लाख प्रात्यक्षिकं राबवण्यात येणार असून त्याद्वारे शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञान, आधुनिक कृषी पद्धती आणि गुणवत्तापूर्ण निविष्ठांचा प्रत्यक्ष अनुभव दिला जाणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देवस्थान जमिनींच्या संदर्भातल्या कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती. 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन. गडचिरोली इथल्या विमानतळ भूसंपादन प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती. शेतकऱ्यांना मंत्री आशिष जयस्वाल यांचं लेखी आश्वासन. आणि विदर्भात आज आणि उद्या वादळी पर्जन्यमानाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग माझ्या राजा तूर, माझ्या सर्जा तूर,
1: तर श्रोते हो, तुम्ही आत्ता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय. म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग #5star हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 मिनिटांनी FM रेनबोवर आणि सकाळी 9:00 वाजता

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देवस्थान जमिनी इनाम कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती। 353 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम। 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती। खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या उपलब्ध करून द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश। पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपद पटकावलं। आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल। येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर राज्यात इतरत्र तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता। राज्यातल्या देवस्थान जमिनींवरलं अतिक्रमण काढण्यासाठी आणि जमिनी सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारनं एक कायद्याचा मसुदा तयार करून त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या होत्या। मोठ्या प्रमाणात हरकती आणि आक्षेप आल्यानं हा मसुदा स्थगित करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते। या विधेयकाबाबत लोकांचा संभ्रम दूर करण्यासाठी एक उच्चस्तरीय संयुक्त समिती स्थापन केली आहे। या समितीकडून हरकती मागवल्या जातील। 15 ऑगस्टपर्यंत सर्व हरकतींवर सुनावणी होईल। 15 सप्टेंबरपर्यंत कायद्याचा सुधारित मसुदा तयार केला जाईल आणि डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनात नवं विधेयक सभागृहात मांडलं जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं।
1: 15 ऑगस्टपर्यंत जे काही सजेशन आले आहेत, सूचना हरकती आल्या आहेत, यावर आम्ही आता या सूचना हरकतीवर सुनावणी घेऊ। 15 ऑगस्टपर्यंत सुनावणी होईल। 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही नवा कायदा राज्यामध्ये आणू आणि येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये हा कायदा देवस्थानला जसा पाहिजे तसा कायदा, देवस्थानचे हक्क अबाधित ठेवणारा कायदा, देवस्थानला मजबूत करणारा कायदा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये येणार आहे।
0: राज्यात 5.5 लाख हेक्टर देवस्थानच्या जमिनी आहेत। यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे, त्यामुळे या जमिनी सुरक्षित करण्यासाठी नव्या कायद्याची गरज असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे यासाठी आपण आग्रही असून यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला।
2: नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे। त्या संदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे। केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू आहे, आम्ही तो पाठपुरावा करून नक्की हे नामकरण करून घेऊ।
0: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा वर्धापन दिन 353 शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला। किल्ले रायगड इथं दरवर्षीप्रमाणेच राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींना महाराजांना अभिवादन केलं। 300 वर्षांनंतरही लोक या ठिकाणी येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक असल्याची भावना संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली। सिंधुदुर्ग इथं आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिवशक राजदंड आणि स्वराज्य गुढीचं विधिवत पूजन करण्यात आलं। रत्नागिरी

भारतीय जनता पक्षातर्फे रत्नदुर्ग किल्ला आणि श्री भगवती देवी मंदिर परिसरात या ऐतिहासिक वास्तूचं पावित्र जपण्याच्या उद्देशानं शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मराठवाड्यातही शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात सकाळपासूनच शिवभक्तांनी गर्दी केली आहे. शिवरायांच्या गजरानं संपूर्ण परिसर शिवमय झाला. सर्वपक्षीय नेते तसंच लोकप्रतिनिधींनीही छत्रपती

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये उभारणार आहे अशी माहिती इस्रायलच्या मुंबईतल्या दूतावासाचे प्रमुख यान्यू रेवाच यांनी दिली आहे. या पुतळ्यासाठी राज्य सरकारनं मदत करावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली. या पुतळ्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देऊ केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. यात न्यायमूर्ती निवेदिता मेहता, प्रफुल्ल खुबळकर, रोहित जोशी, अद्वैत सेठना आणि प्रवीण पाटील यांच्या नावांचा समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत. त्यानुसार 200 मिली किंवा ग्रॅम, 500 मिली किंवा ग्रॅम, 1 लिटर किंवा 1 किलो, 2 लिटर किंवा 2 किलो, 3 लिटर किंवा 3 किलो, 4 लिटर किंवा 4 किलो, 5 लिटर किंवा 5 किलो, 15 लिटर किंवा 15 किलो आणि 20 लिटर किंवा 20 किलो वजनातच खाद्यतेल ग्राहकांना उपलब्ध करून द्यावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे. शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन यासह सर्व प्रकारच्या खाद्यतेलासाठी हे निर्देश लागू राहतील. विविध कंपन्यांचं खाद्यतेल एक समान पॅकिंगमध्ये उपलब्ध असेल तर ग्राहकांना किमतीची तुलना करणं सोपं व्हावं यासाठी हा आदेश देण्यात आला आहे. नवीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना कमाल 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. निवडणूक सुधारणांसाठी संसदेत विधेयक आणायला आपली काही हरकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप करत आपण संसदेत निवडणूक सुधारणा करण्यासंदर्भात विधेयक सादर करणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मात्र लोकांची मनं पैशांऐवजी आपुलकीनं जिंकता येतात हे आपल्या लक्षात आलं तर असं विधेयक आणायची गरजच नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. व्हेनेझुएलाच्या बोलवियन प्रजासत्ताकाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आज मुंबईत बॉम्बे हाऊस इथं टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांची पाहणी केली. राज्यसभेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी बैठक झाली. विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधल्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत जंतर मंतर इथं आंदोलन झालं. या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमले होते. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपदावर नाव कोरलं. आज जपानच्या काकामिगाहारा इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वतीनं आशिष पूर्ती यानं 3 आणि केतन कुशवाह यानं 1 गोल केला. जपानचा एकमेव गोल गाकू नुमाडा यानं नोंदवला. त्याआधी महिलांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं कांस्यपदकाची कमाई केली. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये चंडीगड इथं सुरू असलेल्या एकमेव चाचणी कसोटी सामन्यात भारतानं आज पहिल्या दिवसअखेर 3-368 धावा केल्या. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर KL राहुल यांनी आज आपली वैयक्तिक शतकं झळकावली. आजचा खेळ थांबला तेव्हा गिल 103 तर पंत 50 धावांवर खेळत होते. भारतातर्फे अष्टपैलू खेळाडू मानव सुथर तर अफगाणिस्तानकडून नंगेयालिया खरोट आपला पदार्पणाचा सामना खेळत आहेत. या कसोटी सामन्यानंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये येत्या 13, 17 आणि 20 जून रोजी 3 एकदिवसीय सामने होणार आहेत. नैऋत्य मान्सूनचं आज राज्यात आगमन झालं. तळकोकणात आज मान्सून दाखल झाला. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशाचा दक्षिणेकडचा काही भाग तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देवस्थान जमिनी इनाम कायद्याच्या मसुद्याला राज्य सरकारकडून स्थगिती.
353 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्यात

विविध कार्यक्रम, 6 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती, खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या उपलब्ध करून द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश, पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपद पटकावलं आणि नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल, येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर राज्यात इतरत्र तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात। नमस्कार।

0: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट।
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 मिनिटांनी FM रेनबोवर आणि सकाळी

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

कंपन्यांनी ठराविक वजनाच्याच पिशव्या विक्रीसाठी द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. विविध परीक्षांमधल्या अनियमितता प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन. आणि पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला अजिंक्यपद. गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा निष्कर्ष केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं व्यक्त केला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.1% होता. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आर्थिक वृद्धीचा दर 7.8% होता. देशात सुरू असलेल्या आर्थिक सुधारणा आणि 140 कोटी भारतीयांच्या कष्टामुळे देशाचा आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याचा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात राबवलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था अशा मजबूत स्थितीत पोहोचल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. जगातले अनेक देश आर्थिक अनिश्चिततेत असताना भारत हा जगातली सर्वाधिक वेगानं वृद्धी होणारी महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून पुन्हा एकदा उदयाला आल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत भारताचं आर्थिक परिवर्तन आणि दीर्घकालीन विकासात्मक प्राधान्यक्रम याविषयी सविस्तर चर्चा झाली असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताच्या आर्थिक वृद्धीला पाठबळ देण्यासाठीच्या विविध नवकल्पना आणि उपाययोजनांवर आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाविषयी सर्व सदस्यांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलं. ग्राहकांच्या सोयीसाठी खाद्यतेल उत्पादकांनी एक समान वजनाच्या पिशव्या उपलब्ध कराव्या असे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिले आहेत. त्यानुसार 200 मिली किंवा ग्रॅम, 500 मिली किंवा ग्रॅम, 1 लिटर किंवा 1 किलो, 2 लिटर किंवा 2 किलो, 3 लिटर किंवा 3 किलो, 4 लिटर किंवा 4 किलो, 5 लिटर किंवा 5 किलो, 15 लिटर किंवा 15 किलो आणि 20 लिटर किंवा 20 किलो वजनातच खाद्यतेल ग्राहकांना उपलब्ध करून द्यावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे. शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन यासह सर्व प्रकारच्या खाद्यतेलासाठी हे निर्देश लागू राहतील. विविध कंपन्यांचं खाद्यतेल एक समान पॅकिंगमध्ये उपलब्ध असेल तर ग्राहकांना किमतीची तुलना करणं सोपं व्हावं यासाठी हा आदेश देण्यात आला आहे. नवीन निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना कमाल 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. खाद्यतेल उत्पादकांनी या नियमांचं स्वागत केलं आहे. 3 वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या एकसमान वजनाचं बंधन सरकारनं हटवलं होतं, त्यामुळं बाजारात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता असं भारतीय खाद्यतेल उत्पादन संघटनेचे अध्यक्ष सुधाकर देसाई यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा वर्धापन दिन 353 शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. किल्ले रायगड इथं दरवर्षीप्रमाणेच राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींनी महाराजांना अभिवादन केलं. महाराष्ट्रात अनेक गड किल्ल्यांवर आणि अन्य ठिकाणी यानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. इस्रायल सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये उभारणार आहे अशी माहिती इस्रायलच्या मुंबईतल्या दूतावासाचे प्रमुख यान्यू रेवाच यांनी दिली आहे. या पुतळ्यासाठी राज्य सरकारनं मदत करावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली होती. या पुतळ्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देऊ असं फडणवीस यांनी सांगितलं. व्हेनेझुएलाच्या बोलव्हियन प्रजासत्ताकाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आज मुंबईत बॉम्बे हाऊस इथं टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांची पाहणी केली. रॉड्रिग्ज यांनी यावेळी इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाबाबत तसंच या क्षेत्रातील नवीन संधीबाबत सविस्तर चर्चा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विविध परीक्षा आणि भरती प्रक्रियांमधल्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत जंतर

तर इथं आंदोलन झालं. या आंदोलनात हजारोंच्या संख्येनं आंदोलक जमले होते. पेपरफुटी आणि इतर अनियमिततेप्रकरणी मंत्र्यांची जबाबदारी निश्चित करावी, तसंच शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, भाकप नेत्या ॲनी राजा, भाकप मालेचे महासचिव दीपांकर भट्टाचार्य सहभागी झाले होते. नैऋत्य मान्सूनचं आज राज्यात आगमन झालं. तळकोकणात आज मान्सून दाखल झाला. दक्षिणेत संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आंध्र प्रदेशाचा दक्षिणेकडचा काही भाग, तर ईशान्येला मिझोरामचा बहुतांश भाग आणि मणिपूरचा दक्षिणेकडचा प्रदेश व्यापून नैऋत्य मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. याआधी 10 जूनपर्यंत तो राज्यात येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता, पण 4 दिवस आधीच तो दाखल झाला आहे. इस्रायलनं दक्षिण लेबननमध्ये आज केलेल्या हवाई हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला असून त्यात एक ब्रिगेडियर जनरल, एक कॅप्टन आणि एक जवान अशा 3 लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती लेबननच्या सैन्यानं दिली आहे. इस्रायल आणि लेबनन यांच्यात नव्यानं युद्धबंदी कराराबाबत सहमती झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच हा हल्ला झाला आहे. युक्रेननं रशियातल्या सेंट पीटर्सबर्ग शहरावर ड्रोन हल्ला केल्याचं रशियानं म्हटलं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना भेट नाकारल्यानंतर हा हल्ला झाला आहे. युक्रेननं 141 ड्रोन डागल्याचं रशियातल्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं. पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं जपानला 4-1 हरवत अजिंक्यपदावर नाव कोरलं. आज जपानच्या काकामिगहारा इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या वतीनं आशिष पुर्ती यानं 3 आणि केतन कुशवाह यानं 1 गोल केला. जपानचा एकमेव गोल गाकू नुमाडा यानं नोंदवला. त्याआधी महिलांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं कांस्यपदकाची कमाई केली. या सामन्यात त्यांनी कोरियाच्या संघावर 3-0 असा विजय मिळवला. भारत आणि अफगाणिस्तानमध्ये चंडीगढ इथं सुरू असलेल्या एकमेव चाचणी कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज पहिल्या दिवसअखेर 3 बाद 368 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर KL राहुल यांनी आज आपली वैयक्तिक शतकं झळकावली. आजचा खेळ थांबला तेव्हा गिल 103 तर पंत 50 धावांवर खेळत होते. जपान इथं होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या T20 क्रिकेट संघाचं कर्णधारपद BCCIनं श्रेयस अय्यरकडे सोपवलं आहे. 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला या संघात स्थान मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघातला सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडला आहे. उपकर्णधार तिलक वर्मा यांच्यासह रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीशकुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्षदीप सिंग, शिवम दुबे आणि वरुण चक्रवर्ती यांचा या संघात समावेश झाला आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद सिराज आणि प्रिन्स यादव यांचा संघात समावेश आहे. पंजाबमध्ये फिरोजपूर फाजिका इथं आज एक खाजगी वाहन आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींना लवकर बरं वाटावं अशी कामना केली आहे. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य त्यांनी जाहीर केलं आहे. पत्रकारांवर हल्ले आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध तसंच आर्थिक दबाव वाढत असल्याचा दावा ऑल इंडिया न्यूजपेपर्स एडिटर्स कॉन्फरन्स या संघटनेनं केला आहे. सरकारची जाहिरात विषयक धोरणं केवळ मोठ्या प्रशासनगृहांना फायद्याची ठरतील अशीच आखली जातात असं संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गतवर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.7% राहिला असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाचा निष्कर्ष. प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक संपन्न. खाद्यतेल उत्पादकांनी ठराविक वजनाच्या पिशव्या विक्रीसाठी द्याव्या असे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे आदेश. विविध परीक्षांमधल्या अनियमितता प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन. आणि पुरुषांच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला अजिंक्यपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे, ग ग ग ग हे माझा राजा तूर, हे माझा सरजा तूर, हे हे हे हे हे हे।
1: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट।
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ॲप वर।

0: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट। ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5star हॉटेलची गोष्ट।
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर। कधी कु

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: सुप्रभात श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी। मी आहे तुमचा मित्र गणेश आचपल, तुमच्याकरता सादर करतोय तुमची सकाळ स्वरमय करणारा संगीतमय सूर्याला आविष्कार अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचं कार्यक्रम वंदन। आणि आजच्या वंदन कार्यक्रमात रविवारच्या प्रसन्न सकाळी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत।

मित्रांनो, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश यातल्या तेजतत्वाची उपासना म्हणजे सूर्यदेवांची उपासना असं आपण वारंवार सांगत असतो. कसं आहे बघा ना, की मुळात सूर्यदेवतेची आराधना करणं आणि रविवार यांचं नातंसुद्धा खूप महत्त्वाचं. आणि त्या सूर्योदयाचं वर्णनसुद्धा अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे केलेलं दिसतं. पण मुख्य म्हणजे आपल्या जीवनातला दुःखांचा अंधकार नष्ट करावा आणि सुखाचा प्रकाश निर्माण व्हावा म्हणून आपण त्या तेजाची उपासना करत असतो.

मित्रांनो, रोजच होणारा सूर्योदय, पण त्या सूर्योदयाचं वर्णन अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे केलेलं दिसतं. म्हणजे बघा ना, की पूर्व दिशेला अरुण रथावर ध्वज सोन्याचा झळकत सुंदर, असं एखाद्या गीतात वर्णन असतं. तर रामप्रहरी भगवंताच्या रंगपंचमी रंगली असं म्हणून सकाळच्या वेळेला जी सूर्यकिरणं प्रकाशतात, सूर्योदय होतो, त्याचं वर्णन हे रंगपंचमी असा शब्द देऊन केलं आहे. दोन्ही गीतं लागोपाठ ऐकूया.

रामप्रहरी भगवंताची रंगपंचमी रंगली हे गीत काही क्षणातच ऐकवतोय. आज व्हॉट्सअप यंत्रणा चालू नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता दूरध्वनीच्या माध्यमातून. व्हॉट्सअपवरती मेसेज तुमचे आज जाणार नाहीत, त्याची कृपया नोंद घ्यावी. आणि आता पायगुण चित्रपटातलं हे गीत.

माझ्या दारी उजळू दे एक पणती चेमुकली. किती छान ओळी आहेत नाही. एक छोटीशी पणती असते पण ती पणती आपल्या जीवनातला अंधकार नष्ट करण्याचं तिच्या परीने काम करत असते. मुळात त्या पणतीचं कार्यसुद्धा महत्त्वाचं आहे. आपण म्हणतो ना, ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो. सध्याच्या काळामध्ये मनामनामध्ये हे प्रेमभावनेचा जी गोष्ट आहे ना, एकमेकांबद्दलची आपुलकी वाटणं, प्रेमभावना, माया या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

0: कार्यक्रमाच्या उत्तरार्धाला सुरुवात होते 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची. ही आहे FM रेनबो वाहिनी आणि आपण ऐकताय आपली सकाळ स्वरमय करणारा संगीतमय सूर्यलाविष्कार अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन. आजचा रविवारचा हा कार्यक्रम सादर करतोय मी तुमचा मित्र गणेश आचबल. कार्यक्रमाच्या उत्तरार्धाचा प्रारंभ आपण करत असतो ग दि माडगुळकरांच्या गीतरामायणानं. गायक आणि संगीतकार बाबूजी अर्थात सुधीर फडके. गीतरामायणातली वेगवेगळी गीतं ऐकवण्याचा प्रयत्न करतोय पण आज व्हॉट्सअप यंत्रणा बंद आहे त्यामुळे तुम्हाला प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर दूरध्वनीचा वापर करा 45 15 41 32 आणि 45 15 41 33. गीतरामायणातलं कुठलं गीत आज ऐकवीन मी सांगतो. ज्यावेळेला दशरथ राजानी हे जाहीर केलं की प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेक होणार त्यावेळेला ज्या भावना उमटलेल्या होत्या त्या भावनांचं वर्णन आणि पुढचा ते तुम्हाला सगळं माहितीच आहे पुढे काय घडलं ते पण त्या घटनेचं वर्णन.
1: भगिनी सीतेच्या मंदिरात जाऊन आनंद मिश्रित विनोदानं तिला म्हणू लागल्या.